श्रोतो सुप्रभात. FM बँड 102.9 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख 1948, 16 मे 2026. आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. प्रसारण कक्षाच्या घड्याळात 5:57 आणि 10 सेकंद झाले आहेत. आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

शहनाई वादनात रागप्रभात आम्ही प्रसारित केला. आकाशवाणी बीड केंद्र आपण आहात आमच्या प्रातकालीन सभेतील कार्यक्रमांसह. सकाळचे 6 वाजतात. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करतोय.

प्रणय जयराम यांच्या स्वरात जगदीश खेबुलकर यांची भूपाळी आपणातील संगीत दिलं राम कदम यांनी. पहाटेची ही रम्य अशी सुरुवात या भक्ती संगीताबरोबर. कार्यक्रम मंगल प्रभात. सुवासिनीचं सदा समार्जन झालंय. सुंदर दारात रांगोळी रेखाटली. रांगोळी रेखाटता रेखाटता भूपाळीचे स्वर आणि त्यात सूर्यनारायणाची प्रार्थना. आपणही दिनचर्येची सुरुवात प्रभू नामस्मरणानं करतो. प्रभू पूजेत प्रभू आराधनेत हे मन आता भक्तिफूल झालंय.

नीता महत्रे यांची भक्ती रचना आता आम्ही प्रसारित केली. गायक आणि संगीत नियोजक अजित कडकडे. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. एक एक भक्तिपुष्प खास आमच्या रसिकांसाठी अर्पण. मन भक्तिपूर्ण झालंय. परमेश्वराची आराधना केली, प्रार्थना केली आणि आता मन व्याकुळ होतोय. दर्शन देरे देरे भगवंता. गायिका अनुराधा पौडवाल. गीतरचना दत्ता पाटील यांची. संगीत मधुकर पाठक यांचं.

अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात दत्ता पाटील यांचं भक्तिगीत आता आपण ऐकलं. मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात मंगलप्रभात.

सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना त्यांनी प्रसारित केली. संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्ती रचना आता ऐकत आहोत.

भूषण कुमार यांच्या स्वरात पारंपरिक रचना त्यांनी प्रसारित केली. संगीत ललित सेन आणि चंबर यांनी दिला होता. आणि आता कार्यक्रमाचा समारोप करत आहोत देशभक्तीपर गीता.

लता मंगेशकर, हेमंत कुमार आणि सह गायकांच्या स्वरात बंकिमचंद्र चटर्जी यांची गीतरचना. आता आपण की संगीतकार हेमंत कुमार. नमस्कार प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्राने प्रसारित केला.

0: माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी देह केंद्र आपण ट्यून केलं FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 6:40 झालेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय हळदीच्या वाणाची लागवड. संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं. कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण हळद या पिकाच्या जाती याविषयी माहिती करून घेऊ. पहिला प्रकार म्हणजे खाण्याची हळद. ही हळद बहुवार्षिक असून 60 ते 90 सेंटीमीटर उंच वाढते. या हळदीच्या पानांना खमंग वास येतो. तुपाचा खवट वास घालवण्यासाठी ह्याची पाने वापरतात. फळ तीनधारी बोंड असते. कंद आखूड आणि जाड असतात. पाणी पातळ आणि 60 ते 90 सेंटीमीटर लांब असतात. कंदापासून पोपटी हिरव्या रंगाची 6 ते 10 पानं वाढतात. फुलांचा रंग पिवळसर पांढरा असतो. लागवडीच्या पिकात फळं धरत नाहीत कारण ती नपुसक असतात. कस्तुरी किंवा रानहळद. ह्या हळदीचे कंद वरून फिकट पिवळ्या रंगाचे आणि आतून नारिंगी लाल रंगाचे असून त्याचा कापरासारखा वास येतो. कंद मोठे आणि गोलाकार असतात. प्रक्रिया केलेल्या हळकुंडाला गोड वास येतो. त्यामध्ये 6% तेल असते. तेलास हिरवट तपकिरी रंग असतो आणि त्याचा कापरासारखा वास येतो. ही हळकुंडे खाण्यास वापरत नाहीत. त्याचे इतर औद्योगिक उपयोग आहेत. ह्या हळदीचा उपयोग औषधासाठी करतात. यानंतर आंबे हळद. ह्या हळदीचा कंदाचा वास कच्च्या आंब्यासारखा असतो. कंद बारीक असून आतील गर पांढरा असतो. ही हळद बहुवार्षिक असून पाने लंबवर्तुळाकार अद्रकासारखी असून पानाचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट पांढरी असतात. बोंड तीनधारी असतात. आंबे हळद अनेक उपयोगी आहे. चामडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात. मुळव्यावर आणि सुजेवर ओघाळून लावतात. चमडीची खास घालविते. थंड पाचक आणि रक्तवर्धक म्हणून ही वापरतात आणि ती जंतुनाशक सुद्धा आहे. यानंतर काळी हळद. बंगालमध्ये ह्या हळदीची लागवड करतात. ताजे कंद फिकट पिवळ्या रंगाचे असून ते सुवासिक असतात आणि त्याचा उपयोग सौंदर्य प्रसाधनासाठी करतात. कंदात 9.76% तेल असते. खाण्याच्या हळदीच्या व्यापारीदृष्ट्या जाती आणि वैशिष्ट्य. यामध्ये सेलम. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात ही जात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या हळदीची पाणी

0: असून हळकुंडाची कातडी पातळ व गाभ्याचा रंग गर्दही पिवळा असतो. कच्च्या हळदीचे उत्पादन 140 ते 160 क्विंटल प्रति एकर येते. वाळलेल्या हळकुंडाचे उत्पादन 25 ते 35 क्विंटल येते. हळद पक्व होण्यास 8.5 ते 9 महिने लागतात. ही जात कर्परोगास बळी पडते. झाडाची उंची कडप्पा जातीपेक्षा कमी आहे. कडप्पा किंवा टेकूर पेटा या जातीची हळकुंडे लांब जाड आणि प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा फिकट पिवळा असतो. पानांचाही रंग फिकट असतो. पाने रुंद आणि सपाट असतात. एकूण 10 ते 12 पाने असतात. या जातीस फुले क्वचितच येतात. कर्परोगाशी जात कमी बळी पडते. या जातीचे कच्च्या हळदीचे एकरी 150 ते 160 क्विंटल आणि वाळलेल्या हळदीचे 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते. यानंतर राजापुरी. या जातीची पानं रुंद फिकट हिरवी आणि सपाट असतात. एकूण 10 ते 18 पाने येतात. झाडास फुलं क्वचित येतात. हळकुंडी आणि उपहळकुंडी आखूड जाड आणि रसरसीत असतात. हळकुंडाची कातडी पातळ असून गाभ्याचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. कच्च्या हळदीचे उत्पादन 130 ते 140 क्विंटल एकरी मिळते. उतारा 16 ते 20% पडतो. ही जात कर्परोगास बळी पडते. हळद पक्व होण्यास 8 ते 9 महिने लागतात. यानंतर वायगाव हळद. या जातीस 8 ते 10 पाने येतात. गर्द हिरवी आणि चकाकणारी पानं असतात. ही जात 7 ते 8 महिन्यात तयार होते. या जातीवर जवळजवळ 90% झाडांना फुलं येतात. पानांना तीव्र सुवास असतो. या जातीचा उतारा 20 ते 22% असतो. हळकुंडे रताळ्यासारख्या लांब आणि प्रमाणबद्ध असतात. गाभा गर्द पिवळा असतो. या जातीच्या कच्च्या हळदीचे उत्पादन 35 ते 40 क्विंटल आणि वाळलेल्या हळकुंडाचे उत्पादन 12 ते 15 क्विंटल पर्यंत प्रति एकर मिळते. बरं तर शेतकरीमित्रांनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.
1: हळदीच्या पानांची निवड. कल्याण शेख यांनी संकलित केलेली माहिती आता आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरूनही सहक्षेपित करत आहोत.

0: सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोतहो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात. त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार त्या एकाच टेंडॉनवर येतो. मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते. तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक

0: उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया, ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मीडियन नर्व म्हणजेच मीडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मीडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनल मध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसे हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो, किंवा डायबिटिकच्या रुग्णांमध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मीडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळची 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोतेहो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधन मुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोतेहो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी डाळ, भात, भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होते.

0: अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे. जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च 0 असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे. कारण यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्ही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण सौर चूल या विषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं.
2: ईएम मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेले कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाली आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा, तत्पूर्वी काही जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक नाजूक लुळी का पडली आहे.
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवे कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन.
6: लातूरचं मैत्री इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागे, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94 220 720 72.
7: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
8: हो? मग
7: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
7: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
7: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा.

0: उपलब्ध आहे.
1: व्हाट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
3: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच ठीक 7 वाजता चिंतन. या वैचारिक कार्यक्रमात सत्यनिष्ठ डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचे विचार आम्ही प्रसारित करू. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7:25 सहक्षेपित करण्यात येईल. गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सकाळी 7:40. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज माणिक वर्मा जन्मदिन विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. वेळ परत एकदा सकाळी 8:40. सकाळी 9 ते 10 विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम. 10 वाजता संवादात्मक कार्यक्रम आम्ही प्रसारित करू विशेष गीतगंगा. आजच्या कार्यक्रमात कार्तिकी गायकवाड भाग 6 सादर करते संजय भोजबळ. 10:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण विजय पारगावकर आजचा कार्यक्रम सादर करते. सकाळी ठीक 11 वाजता अक्षर लेणी साहित्यिक कार्यक्रमात परळी वैजनाथ येथील सिद्धेश्वर इंगोले यांचं कविता वाचन आम्ही प्रसारित करू. 11:30 रामचरित मानस गान. सकाळी 11:40 स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर मिश्र संगीत. दुपारी 12 ते 1 वरिंदा मंडळ 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. सायंकालीन प्रसारणात 5:30 युववाणी 6 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आणि त्यानंतर विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. याशिवाय नियमित सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आता आम्ही प्रसारित केली. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम तत्पूर्वी जाहिरात संदेश.
4: 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
5: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट
6: आत्मा मालिक online.com.
3: जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला. यानंतर चिंतन. या वैचारिक कार्यक्रमात सत्यनिष्ठ डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचे विचार. ऐकूया वैचारिक कार्यक्रम चिंतन.

असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. असत्याकडून मला सत्याकडे ने, अंधाराकडून प्रकाशाकडे ने, मृत्यूतून अमृतत्वाकडे ने. या प्रार्थनेतील दोन विश्व खूप अंतरावर आहेत. अंधार आणि प्रकाश, मृत्यू आणि अमरत्व यात जसं अंतर आहे, तसं सत्य आणि असत्य यामध्ये खूप मोठं अंतर आहे. कवी रवींद्रनाथ म्हणत, हे अंतर कमी करता येतं, फक्त मानवी संवेदना जागृत असायला हव्यात. अंतकरणात त्याचा एकात्म वावर व्हायला हवा. सत्य असत्य असे मन ग्वाही केले की असत्याचा अंधार निवळून सत्याचा प्रकाश पाकतो. सत्याला मरण नसतं. सत्य न मरते दळ भारे, सत्यमेव जयते. म्हणून सत्याची उपासना म्हणजे मानवी मूल्यांची उपासना.

0: कर्तृत्वाची उपासना, पारदर्शी उजेडाची उपासना, वासनांचा आणि विकारांचा क्षय होतो तो सत्यनिष्ठेमुळेच. सत्यम वद धर्मम चर असं का सांगितलं गेलं? कदाचित सर्वत्र सत्याचा लोभ जाणवत असल्यानं जीवनाच्या क्षितिजाकडे वाटचाल करू पाहणाऱ्याला सत्याची जाणीव करून दिली जात असावी. मनुष्याला आपल्या भोवती वर्तुळ निर्माण करण्याची सवय आहे. हे वर्तुळ मग त्याला सहजासहजी भेदता येत नाही. वर्तुळ भेदावे, तो पुन्हा वर्तुळात अडकून पडावे असे काहीसे होते, कारण त्याचं अंतःकरण मोकळं नसतं. विकारांच्या अधीन झालेली चित्तवृत्ती त्याला मोडून टाकता येत नाही. या वर्तुळातून बाहेर पडण्याची प्रचंड धडपड माणूस करीत असतो, पक्षानं मुक्ततेसाठी पंख फडफडावे तशी, परंतु त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. कधी कधी तर स्वतःच्या पलीकडे त्याला सत्य दिसत नाही. एका आवर्तात तो भिरंगत राहतो, असत्याची जळमटे त्याला वेठीस धरतात, हृदयाची दारे मग त्याला उघडताच येत नाहीत. पण कधी ना कधी त्याला सत्याचा अनुभव येतो. हा क्षण विलक्षण असतो, अपूर्व असतो. सारी इंद्रिय असत्य झुगारून देतात आणि सत्याचे झणत्कार रुणझुणत येतात. सत्यनिष्ठेला मग कोणतंही आवरण रोधू शकत नाही. एक मुक्ततेचा तो आनंद असतो. मुक्तता म्हणजे स्वैरता नव्हे, मुक्तता म्हणजे निरामयता. निर्लिप्पण म्हणजे निरामयता. सत्यनिष्ठेची निरामयता शब्दातीत असते. तिथे अहंकाराचे हिमालय वितळून गेलेले असतात आणि एक अपूर्व अमलांता उदयाला आलेली असते. सत्य कठोर असतं. सत्यनिष्ठा स्वप्नात बुडून जात नाही. सजगता हेच सत्याचं दुसरं नाव. सत्य प्रखर असतं, ज्ञानात पडून गंजणाऱ्या तरवारीसारखं नसतं. म्हणून सत्य धारदार असतं. सत्याला कुणाचा मुलाहीजा नको असतो. शरणागती त्याच्या कोशात नसते, स्वयंभूपण जपते ते सत्य. परिवर्तनाशी जो स्वैर बांधतो तो सत्यनिष्ठ, परिवर्तनाला सामोरे जातो तो सत्यनिष्ठ. परिवर्तनाला जे पाठ फिरवतात ते असत्याची तोरणे बांधतात. सत्याला गोठले पण नको, स्थितिशीलता नाकारते, ते जीवनाचे केवढे सत्य व्यक्त करते. म्हणून गतिशीलतेचा आधार हा सत्याचा आधार. स्थितप्रज्ञ सत्यनिष्ठ असतात, त्यांना जीवनाचं रहस्य कळलेलं असतं. जीवनातलं परमोच्च सत्य म्हणजे मानवी प्रतिष्ठा. त्याचा शोधच माणसाला त्याचं अस्तित्व प्रदान करते. दास्यमुक्त आणि शोषणमुक्त माणूस म्हणून जगणं हेच एक चिरंतन सत्य. म्हणून सत्यनिष्ठ माणसाला अंतर्मुख व्हायला हवं, तसं बहिर्मुखही व्हायला हवं. अंतर्मुखतेनं सत्याचा आरंभ कळतो, तर बहिर्मुखतेनं विश्वाचे सत्य कळते.
1: चिंतन या वैचारिक कार्यक्रमात सत्यनिष्ठा गंगाधर पांतावणे यांचे विचार आता आपण ऐकले. हा वैचारिक कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला.
2: आरोग्य मंत्र. मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता PCOD संबंधी समस्या आणि त्यावरील उपचार याविषयीची मुलाखत जरूर ऐका आपल्या आकाशवाणी बीड केंद्राहून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व। मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित मराठी प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत। तत्पूर्वी काही जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरूनच। दरम्यान वाद्य संगीत

0: आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रति किलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. प्रधानमंत्री आवास योजनेत 5 लाख घरांचं वितरण, 5 वर्षात राज्य बेघर मुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट यूजी फेरपरीक्षा. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडी उपांत्य फेरीत दाखल. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात नाफेडच्या माध्यमातून 12.35 रुपये किलो या दरानं कांदा खरेदी सुरू करत असल्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील 5 लाख घरांचं वितरण चौहान यांच्या हस्ते काल साताऱ्यात करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या ठिकाणी 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी कांद्यांच्या मुद्द्यावर बोलताना चौहान म्हणाले,
2: प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, वहां भी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12.35 रुपया किलो शुरू करेगा.
1: ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक आयोजित करणार असल्याचंही चौहान यांनी यावेळी सांगितलं. व्हीबीजीरामजी योजना 1 जुलैपासून कार्यान्वित होणार असल्याचं ग्रामविकास मंत्री चौहान यांनी सांगितलं. राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी सक्रिय राहणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले,
2: या संकल्प हमारा, जितनी हमारी गरीब बहने हैं उनको लखपति बनाकर ही चैन की सांस लेंगे. 1 करोड़ बहने लखपति दीदी बनाई जाएगी, कोई बहन गरीब नहीं रहेगी, ये हमारा संकल्प है. और अब 1 जुलाई से विकसित भारत जी राम जी योजना शुरू हो रही है. गांव के विकास की पूरी योजना गांव में बना लो, गांव का हर महत्वपूर्ण काम उस योजना से पूरा होगा, गांव का संपूर्ण विकास करेंगे.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या

0: यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
1: 30 लाख घरं आपल्याला दिली. 45 दिवसांमध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता. आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, एका वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे. हा देशातला रेकॉर्ड महाराष्ट्राने पूर्ण केलाय.
0: दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएकडून काल ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. परीक्षार्थींना यापूर्वी भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल, तसंच ही परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी याला ताब्यात घेतलं होतं. त्याला काल चौकशी अंती पुण्यात अटक करण्यात आली. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य असलेल्या कुलकर्णीनं एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सह आरोपी मनीषा वाघमारे हिनं विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात त्याला मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी हे प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. लातूर इथल्या एका खासगी शिकवणी वर्ग चालकाची काल सीबीआयनं चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. सीबीआयच्या पथकानं त्याच्या घरातून तसंच शिकवणी वर्गातून काही कागदपत्र ताब्यात घेतल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 1:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून महाटीईटी.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये केलं जातं हे योग्य नसल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल सकाळी मुंबईत एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे 2026 या वर्षाचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार लातूरचे

0: ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलडाण्याचे राजेंद्रदास बैरागे आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली. या पुरस्कारांचं वितरण येत्या 20 तारखेला जागतिक मधमाशी दिनी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात होणार आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक जैविक तसंच सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे. भविष्यात रासायनिक खतांची उपलब्धता सुरळीत रहावी आणि खतांचं वाटप पारदर्शक तसंच योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक या प्रणालीवर आपली नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जोडीनं जपानच्या ताकुमी नोमिरा आणि युईची शिमोगामीचा 21-12 आणि 21-13 असा पराभव केला. याच स्पर्धेत महिला एकेरीत उपउपांत्य फेरीत PV सिंधूचा जपानच्या अकाने यामुकची हिनं तर पुरुष एकेरीत उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा थायलंडच्या कुनलावुत विदित्सरनं पराभव केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या 24 तासात अंदमान समुद्र तसंच अंदमान आणि निकोबार द्वीप समूहाच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण तयार होत आहे. दरम्यान राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.9° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 43.4, परभणीत 43.9 तर धाराशिव इथं 41.6° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रतिकिलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट UG फेरपरीक्षा आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 102.9 MHz न्यूजॉन AIR ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणी बीड केंद्र. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात 7:20 झाली आहेत. यानंतर काही जाहिरात संदेश.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस,

0: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागे, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94 220 720 72.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com.
3: काही जाहिरात संदेश आता मी प्रसारित केले, यानंतर बेपत्ता

विषयी एक निवेदन. दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी 10 वाजता लोखा मसला तालुका गेवराई येथील त्यांच्या राहत्या घरातून मधुकर श्रावण माळी वय 42 वर्ष राहणार लोखा मसला तालुका गेवराई जिल्हा बीड हे कुणाला काहीही न सांगता निघून गेलेले आहेत. त्यांचा आजपर्यंत नातेवाईक आणि इतर ठिकाणी शोध घेतला पण ते मिळून आले नाहीत. करिता मधुकर श्रावण माळी वय 42 वर्ष राहणार लोखमसला तालुका गेवराई जिल्हा बीड यांचं वर्णन असं आहे. रंग सावळा, उंची 5 फूट, पोशाख आकाशी रंगाचा चौकडा शर्ट, काळसर रंगाची पॅन्ट, बांधा सडपातळ आणि भोळसर स्वभाव. तरी सदरील वर्णनाची व्यक्ती कुणास कुठे आढळून आल्यास पोलीस स्टेशन गेवराई फोन नंबर 024 47 26 21 00, तपासी अंमलदार मोबाईल नंबर 95 52 50 17 74 या नंबरवर संपर्क साधावा. निवेदन संपलं. बेपत्ता व्यक्तीविषयीचं निवेदन आत्ता आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आपण आहात आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेच्या कार्यक्रमांसह. सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतर 7:25 आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा थोड्याच वेळात माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंग मध्ये काही लोक कमी पडत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतो. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आता स्टार्टअप्स मध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. तसंच आता स्टार्टअप्समध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर्स खूप झाले. तर आम्ही आत्ता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ॲडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओव्हर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
2: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोइंग. तर इनोव्हेशनमध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, आम्ही एक कौशल्य समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर. सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
2: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. IIM नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतो आहे. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करत आहेत, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर. आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
2: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आत्ता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी एक असेल आणि रुरल आंत्रप्रेन्युअरनी स्टार्टअपसाठी एक असेल, तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल, तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचं इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करू. उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय, आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोण कोण आहेत आणि ज्याच्यात वी वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्योरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्या देवींना सगळ्यात ग्रेट मानतो, विमेन, शी वॉज नॉट ओनली दी ॲज अ गव्हर्नर पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन, स्किल डेव्हलपमेंट पासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माझ्या जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं. आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे, तर त्याचं महत्त्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही अजून वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला. तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड, आम्ही त्यांना एक त्यांची कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल, या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारकडे, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून
1: नक्कीच, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
2: सुरुवात गरजेचं
1: महत्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअपमध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
2: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेन्झीज आहेत, अल्फा आहेत,

0: दे आर स्मार्टर दॅन अस, त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा, तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस. आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायचे, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3rd-4th होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो, म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेल्या आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, हे असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एज साठी वेगळी योजना असा काही नाहीये, कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जे लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AIमुळे डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विद इन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालोय, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप्ड क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला आहे, अशा सगळ्यांना काय सांगाल?
0: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात हे जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करत, आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या

0: घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि वन ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सने काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स

संपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद श्रोते हो. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 7:40
1: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आम्ही अपयशी बोलतोय आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. जाहिरात संदेश.

0: परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला. आकाशवाणी बीड केंद्र, आपण आहात आमच्या प्रातकालीन सभेतील कार्यक्रमांसह. सकाळचे 7:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतांजली, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, आणि आजच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गाणं.

0: दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदी विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला गीतांजली कार्यक्रमात. यानंतरचं गाणं

0: गीतकार राणू लक्ष्मण, गीतरचना शांताराम नांदगावकर यांचे, युगलस्वर अशोक खरे रक्षाराव यांचा चित्रपट घाबरायचं नाही. गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. जाहिरात संदेश.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक मिळतं त्याला का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: गीतांजली यानंतरचं गाणं लगेचच.

0: महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात दादा कोंडकेंचं गीत आता आपण ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं. चित्रपट बोट लागीन तिथं गुदगुल्या. गीतांजली मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात. कार्यक्रमात यानंतर जाहिरात संदेश.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नाही तो केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला आणि आता कार्यक्रमात शेवटचं गाणं.

0: deliver any big deal. In April 2025, U.S. President Donald Trump fired the first shots in the trade war against China and the rest of the world. Some countries quickly capitulated, but the Chinese dug in their heels and responded in kind. The paper concludes what the meeting has achieved is that the two most powerful men are talking and open to more talking. And finally, The Hindu reports monsoons to arrive 1 week earlier on the 26th of May in Keralam. And with that, it's back to you, Pramod.
1: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. India and UAE signed slew of agreements, including setting up strategic petroleum and gas reserves in India. Prime Minister Narendra Modi reaches Netherlands on second leg of his five-nation tour. Prime Minister Modi rejects media report imposing tax on foreign travel. CBSE announces window for re-evaluation of answer sheets for class 12 students. Israel and Lebanon extend ceasefire for 45 days. And in badminton, Indian men's doubles pair of Satwik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty to take on Malaysian duo in semi-finals of Thailand Open. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026 ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात युएई नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसार माध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील दोन दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही

भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट UG 2026

0: नीट यूजी 2026 ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीए कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्स न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणी बीर केंद्र. 8:40 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. क्षणभर उघडा नयन देवा तुझा नि माझा एकपणा, निघाले आज तिकडच्या घरी झुलवू नको हिंदोळा, अशा अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा. माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. माणिक वर्मा यांचा जन्म 16 मे 1926 रोजी पुणे इथं झाला. सेवा सदन शाळेत त्यांचं शिक्षण झालं. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीत, भजनं नेहमीच कानावर पडत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सुंदर गाणं झालं. हा पारिजात बहरला.

सुदेव फडके यांच्या संगीत नियोजनात गदी माडगुळकर यांचं गीत आता आपण ऐकलं माणिक वर्मा यांच्या स्वरात. सुरुवातीच्या काळात गाणं सादर करताना इतरांचं अनुकरण केलं जाई, पण माणिक वर्मा यांच्या आई हिराबाई दादरकर यांनी त्यांचं गाणं खऱ्या अर्थानं विकसित केलं आणि त्यानंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडं हिंदुस्थानी संगीत शिकल्या. त्यातूनच मग गणेशोत्सवातून सुगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले. गदिमांची शब्दरचना, सुधीर फडके यांचं संगीत लाभलेल्या गीत रामायण याचे साप्ताहिक प्रक्षेपण पुणे आकाशवाणीवरून सुरू झालं, तेव्हा त्यात माणिक वर्मांनी अनेक गाणी गायली. ती गाणी लोकप्रिय झाली. मंडळी, मराठी भाषेतील अनेक गाजलेली भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं आणि चित्रपटगीतं माणिक वर्मा यांनी गायलेले आहेत. यानंतर एक छानसं गाणं परत एकदा माणिक वर्मा यांच्याच स्वरात.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं मधुकर जोशी यांचं गीत दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनात. गात होत्या माणिक वर्मा. चेहऱ्यावर मंद स्मित असं आकर्षक आणि घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मा यांनी अनेक कठीण चालींची गाणी इतक्या सहजतेने गायली की घराघरातील बायका ती गाणी गाऊ लागल्या. घन निळा लडू बाळा झुलवू नको हिंदोळा, कबीराचे विणतो शैले कौशल्येचा राम बाई कौशल्येचा राम. अगदी नागमोडी वळणाची गाणी गदिमांनी रचली आणि बाबूजींनी अर्थात सुधीर फडके यांनी ती स्वरबद्ध केली. माणिक वर्मा यांचं गाणं निघाले आज तिकडच्या घरी हे गाणं आजही लग्नात विहीण म्हणताना विहीण बाईंसाठी स्त्रिया अवश्य गातात. निघाले आज तिकडच्या घरी

0: माणिक वर्मा यांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकलं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे.
1: जल वाचवा, वसुंधरा वाचवा.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात. माणिक वर्मा यांचे चार रत्न म्हणजेच राणी वर्मा, भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश. राणी वर्मा यांनी आपल्या आईचा म्हणजे माणिक वर्मा यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला, तर वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवताना दिसल्या. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी. दरवर्षी रंगशारदा महोत्सव योजनेअंतर्गत 1998 सालापासून मे महिन्यात 3 दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांचे किती रंगला खेळ हे आत्मचरित्र त्यांच्या स्वराने इतकंच आनंद देतं. 10 नोव्हेंबर 1996 माणिक वर्मा यांनी या जगाचा निरोप घेतला. आज त्या आपल्यात नाहीये, पण त्यांच्या गोड गळ्यातील गाणी आजही आपल्यातच आहेत. माणिक वर्मा यांना आज 16 मे जन्मदिनी विनम्र अभिवादन.

अनेक वर्मा यांच्या स्वरात शांताराम नांदगावकरांची रचना आतापण ऐकलीत. संगीत दिलं अशोक पत्की यांनी. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आज खास 16 मे माणिक वर्मा

मानस जन्मदिन विशेष हा कार्यक्रम आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर यांनी सादर केला. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. माहिती ज्ञान मनोरंजनासह हा ठेवा आकाशवाणी बीड केंद्राच्या कार्यक्रमांचा. सकाळचे 9 वाजता यानंतर सहक्षेपित करत आहोत 9 ते 10 या वेळेत विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नाही केला का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
4: अहो अहो काय होतंय तुम्हाला? तुमची एक पासून मुली का पडली आहे?
5: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथे उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाडे हे पूर्णपणे कार्यरत आहेत.
6: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर. आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
7: लातूरचं मैत्री इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागे, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94-220-720-72.
8: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
9: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
8: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट
10: atmamalikonline.com.
11: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
12: हो मा,
11: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
12: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
11: का बरं?
12: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
11: पण कुठे?
12: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
11: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
8: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
9: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
8: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट
10: atmamalikonline.com.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नाही केला का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो

0: मेरे क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम थर्ड में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम थर्ड, एडमिशंस ओपन।
1: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले। संवादात्मक मालिका विशेष गीतगंगा आता प्रसारित करत आहोत। आजच्या कार्यक्रमात कार्तिकी गायकवाड भाग सह सादर करते संजय पोषपळ।
2: नमस्कार श्रोतेहो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेचा 252 भाग आता ऐकवत आहोत। सुप्रसिद्ध युवा गायिका कार्तिकी गायकवाड हिच्याशी गप्पा सध्या या मालिकेतून आपण ऐकतो आहोत। या गप्पांचा 6वा आणि शेवटचा आज प्रसारित करीत आहोत।
3: श्रोतो लक्षात घ्या, कार्तिकी गायकवाड हिच्याशी झालेली ही बातचीत 8 जुलै 2022 रोजी ध्वनिमुद्रित झालेली आहे, त्यामुळे काही दिनविशेषाचे संदर्भ ध्वनिमुद्रणात असू शकतात।
2: विशेष गीत संग्रह सादर करते संजय।

0: सारेगमा नंतर 2012 साली माझा एक पहिला अल्बम आला ज्याचं नाव आहे दिनांचा सोयरा पांडुरंग. त्यामध्ये बाबांच्याच सगळ्या चाली आहेत, चार अभंग, चार गवळणी, आणि यामध्ये वेगळेपण असं आहे की 11 मात्रातली एक गवळण आहे. म्हणजे खरं तर आपण 3 ताल, 1 ताल असं तालामध्येच अभंग किंवा भजनी ठेका हे सगळं गाणी बघतो, पण 11 मात्र्यामध्ये कधीच कोणी काही बनवलं नव्हतं. तर बाबांनी त्यामध्ये एक गवळण बनवली, ती अतिशय वेगळी, आणि सामान्य रसिका प्रेक्षकांपासून ते संगीतातील जाणकार लोकांना देखील ते इतकं आवडलं.
1: बरोबर,
0: एक वेगळेपण आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गवळणी देखील आहेत, अभंग देखील आहेत. त्यामुळे पहिला माझा सोलो अल्बम त्याचंही संगीत बाबांचं आहे.
1: हो, आणि मला वाटतं एक व्हिडिओ जो आहे त्यात मुद्दाम होऊन जिथं चाल बदलते, जिथं ताल बदलतो, त्याचे डिस्क्रिप्शन पण स्क्रीनवर येतात. मला वाटतं सामान्य लोकांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यात संगीत शिकणंही सहज साधू शकतं असं मला स्वतःलाही फार संगीताचं जाणकार नसताना ते जाणवलं की अरे हे खरंच कसा फरक पडतोय या तालामध्ये त्या तालामध्ये. पण चाल मात्र पुढे घेऊन जाते, कुठेही तिथं ब्रेक होत नाहीये.
0: 5 तालांमध्ये बाबांनी वळण केली आहे. दुडीवर दुडी नाव आहे त्या गवळणीचं. तर त्यामध्ये जे ताल बदलतात ते मेन्शन केलं तुम्ही आता जे बोललात.
1: करेक्ट. आणि हा तू म्हणतो तो वेगळा, तो
0: माझा पहिला अल्बम,
1: तो पहिला. आणि तिथं चालींवरची करामत आहे, इथं तालावरची करामत आहे. वा, खूप छान.
0: बरोबर.
1: तरी मला वाटतं त्या डिस्क्रिप्शन टाकण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण झालं.
0: नक्कीच.
1: वा.

0: कार्तिकी, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे तुला यशाला गवसणी तुझ्या आयुष्याच्या सुरुवातीलाच घालता आली आहे. खूप कमी वयातच तुला यश मिळालं असं आपण म्हणूयात. पण कधी कधी असं होतं ना की यश लगेचच मिळून गेलं तर मग आणखी पुढचा टप्पा सेट करणं आणि तिथपर्यंत जाऊन आणखी वरच्या डगरीवर हात ठेवणं हे सोपं जातं कधी कधी आणि कधी कधी अवघडही जातं. की मी या वयात एवढं केलं तर बस ना असाही भाव कधी कधी निर्माण होतो. तुझ्या बाबतीत हा कधी भाव तुला असा वाटला की ठीक आहे ना मी या वयात इतकं केलंय आता मला हे आहे ते टिकवायचं म्हण किंवा यात आणखी आडव्या दृष्टीनं यश मिळवायचंय का उभ्या दृष्टीनं यश मिळवायचंय काय नेमके तुझे विचार असतात?
1: खरं तर खूप सुंदर प्रश्न आहे हा. आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत आजकाल तसं होत आहे. विशेष करून रियालिटी शोजमध्ये जे कोणी स्पर्धक भाग घेतात त्यानंतर त्यांना पुढे काय करायचं हे ठरवता येत नाही. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्या घरामध्ये गाणं आहे, माझे गुरु हे माझ्या घरात आहेत, त्यामुळे प्रत्येक दिवशी आणि आमचं वय ते असं होतं तेव्हा की ती हवा डोक्यात जाणं आणि त्याच्यातच वावरणं हे खूप सोपं होतं आमच्यासाठी.
0: खरंच.
1: पण आमच्या घरात इतकी शिस्तप्रियता होती, म्हणजे बाबांची शिकवण अशी होती की घरातच गाणं असल्यामुळे रोज आम्हाला तुम्ही अजून कुठे आहात आणि तुम्हाला कुठे पोहोचायचं, त्यामुळे एक शिष्य म्हणून जे एक वागणूक असते घरामध्ये किंवा ते एक संस्कार जे असतात, त्यामुळे अजून आम्ही पाय जमिनीवर आहेत. ते आयुष्यभर राहतीलच कारण संस्कार आहेत ते कुठे जात नाहीत. आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की आयुष्यभर मला खूप जास्त गाणं शिकायचंय. बाकीचं गोष्टी होत असतात, हे रसिक प्रेक्षकांचं श्रोत्यांचं प्रेम आहे की ते इतकं छान कौतुक करतात. अर्थात त्या कौतुकाचं आम्हाला छान वाटतंच, कौतुक केल्यावर मानसिक प्रकृती असते ती. पण ते कुठेही डोक्यात नाही जाऊ द्यायचं ही शिकवण आम्हाला.
0: खूप छान.

0: आग्रमण चाललंय अशी एखादी गोष्ट.
1: गाण्यातच प्रगती, कालपेक्षा आपण आज काय चांगलं करतोय आणि माऊलींच्या कृपेने संधी ही येत जाते. अनेक चित्रपटांसाठी मी गायलीय, मी संगीतामधूनच एम ए केलंय, आता पीएचडी करण्याची माझी इच्छा आहे. आणि त्याचबरोबर शास्त्रीय संगीत तर मी शिकतेच आहे, पण चित्रपटांसाठी सुद्धा पार्श्वगायन सुरू आहे, अनेक रेकॉर्डिंग सुरू आहेत. आणि झी टॉकीजला मी सध्या गजर कीर्तनाचा हा कार्यक्रम करते, ज्याचं मी अँकरिंग करते, त्यामुळे गाण्याबरोबर निवेदन हे मला
0: निरूपण करायला सांगितलं.
1: हा देखील एक आवडीचा भाग असल्यामुळे मी ते सुद्धा करते.
0: खूप खूप छान.
1: तर समुद्राच्या त्या अथांग समुद्र गाणं जर समुद्र असेल तर त्यातील एक छोटासा वाळूचा कणही अजून आपण नाही
0: हो,
1: असं बाबा आम्हाला नेहमी सांगतात. म्हणजे ते मी म्हणते पाय जमिनीवर असणं, तुम्ही आकाशाला गवसणी घातली तरी तुमचे पाय हे जमिनीवर पाहिजे, त्यासाठी तुम्हाला घरी संस्कार हवेत आणि तुम्हाला तुम्ही कुठे आहात हे सांगणारी एक व्यक्ती सुद्धा असावी लागते. तर ती देवाच्या कृपेने बाबा आम्हाला नेहमी हे सांगतात की तुम्हाला अजून खूप मोठं व्हायचंय, खूप पुढे जायचंय, खूप संगीतामध्ये प्रगती करायची आहे. त्यामुळे मी म्हणते की सारेगामा नंतर जे एक माझं या क्षेत्रात टिकून राहणं असेल किंवा जी काय माझी प्रगती असेल याचं संपूर्ण श्रेय मी त्यांना देते, कारण त्यांनी अतिशय बारीक म्हणतो माझा सगळ्या विचार केला माझ्या गाण्याचा सुद्धा. आणि अर्थातच त्यांनी फक्त त्यांच्या मुलांचाच विचार न करता त्यांनी हजारो शिष्य आतापर्यंत घडवले आणि ते आता त्यांच्या क्षेत्रात खूप मोठं काम करतायत, ते त्यांच्या शिष्यांना घडवतायत, म्हणजे आता तिसरी पिढी गाण्याची घडतीये बाबांची.
0: एखादी अशी गोष्ट की जी हवी होती पण नाही मिळत आहे.
1: खर तर असं काहीच नाहीये, देवाच्या कृपेने जे आहे ते व्यवस्थित आहे आणि एकच हवं असणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे गाण्यात आणखीन आणखीन प्रगती, जे काय आपल्याला येत नाहीये ते शिकायचंय, बाकी तर सगळं भरभरून दिलंय देवाने.
0: खूप मी खरं सांगू कार्तिक की हे सगळं तुला एवढ्यासाठी विचारतोय की तुझ्या आवडीच्या गाण्यांच्या यादीमध्ये तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हूं मैं हे गाणं तू निवडलंयस, म्हणून मला कुठेतरी असं मी खडे टाकून बघत होतो की काय नाराजी याची नेमकी.
1: नाही खरं तर भावनेनी नाही, मला ते गाणं म्हणजे ज्या पद्धतीने ती चाल आहे किंवा ज्या पद्धतीने ते गाणं गायले गेले ते मला खूप जास्त आवडतं आणि हे गाणं बाबांच्या देखील तितकंच आवडीचं आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात काहीतरी कमतरता आहे म्हणून मी ते गाणं ऐकत.
0: चल मला हे ऐकून खूप बरं वाटलं, पण की कार्तिकी अजिबात नाराज नाहीये, हैराण तर नाहीच नाहीये,
1: बिलकुलच नाही,
0: तर फक्त भाव आवडतो म्हणून हे गाणं तुला ऐकवतोय. तुझसे नाराज नाही जिंदगी.

0: आणि आता म्हणजे मी म्हणेन की देवाच्या कृपेने माझी फॅमिली खूप छान आहे. आता अगोदरची म्हणजे बाबा माझी माझे आई बाबा माझे भावंड दोन तर आम्ही खूप छान फॅमिली मला सपोर्ट करणारी फॅमिली मिळाली. आणि आता लग्नानंतर सुद्धा माझे मिस्टर असतील किंवा माझे
1: नाव घेतलं तरी चालेल
0: रोनित तर त्यांचाही खूप छान सपोर्ट आहे मला. आणि इतकं त्यांना तिघांनाही कौतुक आहे माझ्या कलेविषयी म्हणा. सुरुवातीपासून त्यांनी सारेगमापासून मला फॉलो केलेलं आहे किंवा माझं गाणं ऐकलेलं आहे त्यामुळे त्यांना माझ्याविषयी वाटणारा आनंद आताही कुठे काही प्रोग्राम असेल किंवा रेकॉर्डिंग असेल त्यांची कामं थोडीशी बाजूला ठेवून ते माझ्यासाठी येतात त्यामुळे ही
1: स्वतःला नक्की सांगू देत मला की आजही ते सोबत आहेत
0: तर हे सगळं खूप छान चाललंय. मी माऊलीं चरणी हीच प्रार्थना करेन की हे असंच
1: पुढे चालू
0: आनंद
1: पुढे. आणि खरं तर आपण म्हणाल्याप्रमाणे हे फक्त पुढे चालणार नाही तर हे वर चालणं असू देत, हे यश आणखी वर जाऊ देत.

0: तर श्रोतहो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड हिच्याशी बातचीत भाग 6 आणि शेवटचा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील होऊन

संवादात्मक मालिका विशेष गीतगंगा आता आम्ही प्रसारित केली. आजच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड भाग 6 आम्ही प्रसारित केला. सादर करते संजय भोजबळ. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला. आता सकाळचे 10:38 झाले आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

मंडळी नमस्कार. मंडळी नमस्कार. आजच्या गातव्य हे मिराजील या कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आपलं स्वागत करतो. एक बालिका वय 13 वर्ष, पण तिनं संगीताचा जाहीर कार्यक्रम केला, तो सुद्धा चोखंदळ पुणेकरांसमोर. एवढ्या स्वक्षमतेचा आत्मविश्वास तिला होता. या पहिल्याच कार्यक्रमात सर्वांची दाद मिळवली. गदिमा, सुधीर फडके इत्यादी मान्यवरांचं लक्ष वेधून घेतलं. या बालिका कोण? अर्थातच या बालिका म्हणजे माणिक दादरकर, अर्थात माणिक वर्मा, किराणा घराण्याच्या गायिका, हिराबाई बडोदेकरांच्या शिष्या, ज्यांना पु ल देशपांडेंनी संगीतातील माणिक म्हणून गौरवलं. आज आहे माणिकताईंचा जन्मदिन.

16 मे 1926 माणिकताईंचा जन्म पुणे इथं झाला आणि माणिकताईंनी आपल्या प्रतिभेनं आपल्या स्वरांना विविध गाणी भावगीत भक्तिगीत चित्रपटगीत आदी गाणी गायली याशिवाय नाट्यगीतं गायली.

अश्वल नाट्यगीत गायले, शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत याचं शिक्षण घेतलं आणि आपला स्वर उमटवला.

0: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात उमस पडेल तर या चित्रपटासाठी माणिक वर्मा यांचा स्वर आता आपण ऐकलात. गीतरचना गदी माडगुळकरांची तर संगीत सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात पुन्हा लवकरच भेटू. एक संदेश.
1: आरोग्य मंत्र. श्रोते हो, आरोग्य मंत्र या कार्यक्रमात स्त्री रोगतज्ञ डॉक्टर पूजा माने यांची रणजीत बागलाने यांनी घेतलेली मुलाखत. विषय पीसीओडी समस्या आणि उपचार. प्रसारण दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता. आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून.
0: स्वागत परत एकदा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. संगीताचं बाळकडू हे माणिक वर्मा यांना आपल्या आईकडून प्राप्त झालं. पुढे त्यांनी अनेक गुरूंकडे शिक्षण घेतलं. किराणा घराण्याचे गणित त्या शिकल्या. त्यांच्यावर हिराबाई बडोदेकर यांचा मोठा प्रभाव. माणिकताईंनी स्वतः गाण्यासाठी खूप कष्ट घेत स्वतःच स्वतंत्र स्थान निर्माण केलं. शिवाय शिक्षणही सुरू होतच. तर्कशास्त्र विषयात त्यांनी पदवी पण प्राप्त केली. रंजकता आणि रसिक हृदयाचा ठाव घेणारा विलक्षण गोडोबा हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य. त्यांना मोठमोठे संगीत दिग्दर्शक लाभले. अगदी गदिमा सुधीर फडकेंच्या गीत रामायणात सुद्धा त्यांची 7 गाणी आहेत. शास्त्रीय उपशास्त्रीय भक्तिगीत नाट्यगीत ते अगदी चित्रपट गीत असा त्यांचा प्रवास सर्वत्र संचार. त्यांचं नाव नुकतंच तत्काळ आठवण होते ती कबीराचे विनोतो शेले या गाण्याचे. निघाले आज तिकडच्या घरी अंगणी गुलमोहर फुलला हसले मनी चांदणे आज अयोध्या सजली अशा अनेक लोकप्रिय गाण्यांचे. त्यांनी गायलेल्या एकमेव लावणीतील त्यांची जाळीमध्ये पिकली करवंद पण तेवढीच अवेट गोडीचे. एकूण काय सगळ्याच प्रकारात त्यांची हुकूमत होते. जाळीमध्ये पिकली करवंद लावणी ऐकूयात.

0: भले यावेळेस करवंदक खाऊ वाटायला लागलं होय.
1: तुम्ही बाळपणापून जीवात मै कर.
0: हो ते खरं.
1: ही तरुणपणाचे बाळपणाचे लहर कोणी बघत नाही तो चला.

हो पाळणा उद्याचा हलतो माझा मनी दरा ते कड्या चला थुंडया होऊन दे

0: ಆರೋಗ್ಯ ಮಂತ್ರ. ಶ್ರೋತೃ ಆರೋಗ್ಯ ಮಂತ್ರ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ ಸ್ತ್ರೀ ರೋಗ ತಜ್ಞ ಡಾಕ್ಟರ್ ಪೂಜಾ ಮಾನೆ ಯಂಚಿ ರಣಜಿತ್ ಬಾಗಲಾನೆ ಯನ್ನಿ ಘೆತ್ಲಿಲಿ ಮುಲಾಖತ್. ವಿಷಯ PCOD ಸಮಸ್ಯಾ ಆಣಿ ಉಪಚಾರ. ಪ್ರಸಾರಣ ದಿನಾಂಕ 19 May 2026 ರೋಜಿ ಸಕಾಳಿ 11:00. आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
1: स्वागत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. कोणतीही कला शिकावी तर ती मन लावून शिकावी, कष्टानं आत्मसात करावी, हे मणितांचं मत. त्यांच्या गायकीला असलेला सात्विकतेचा स्पर्श व्यक्तिमत्वाला आणि सुरालाही होता. त्या काळात मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात जर मुलीनं मणितांचं गाणं गायलं तर ती सुशील समजली जायची, एवढा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव समाजावर होता. गाण्याच्या मैफिलीतून रमूनही तेवढीच धडपड त्या संसारातही करायच्या. सुगृण होत्या. सणावाराला 25-30 पाहुण्यांचा स्वयंपाक तेवढ्याच उत्साहानं त्या करायच्या. मोठमोठी गायक मंडळी हक्काने त्यांच्या घरी जेवायला यायचे, त्यांचं उत्साहानं स्वागत करायच्या. आपल्या मुलींवर संस्कार करताना त्यांनी गाणं लादलं नाही, त्यांना त्यांचं क्षेत्र निवडू दिलं, त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. त्यांचा वारसा चालवत कन्या राणी वर्मा भारती आचरेकर वंदना गुप्ते अरुणा जयप्रकाश यांनीही आपापली क्षेत्र गाजवलीत. पद्मश्री माणिकतांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला सुद्धा त्यांच्याच श्रेष्ठतेचा मान आहे. माणिकताई वर्मा यांच्या विविधांगी गायकीची साक्ष देणारं लोकप्रिय गाणं आपण आजच्या कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकलं, पण आणखी एक प्रसिद्ध गाणं देव पावला या चित्रपटातलं कौशल्येचा राम बाई कौशल्येचा राम. आज पद्मश्री माणिकताई

माणिक वर्मा यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकरांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार पु. ल. देशपांडे आणि चित्रपट देव पावला. बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आपला निरोप घेतो. परत याच कार्यक्रमात भेटू. नमस्कार.

गाता रहेल मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. अहोराव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास. आकाशवाणी बीर केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. आपण आमची प्रातकालीन प्रसारण सभा सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत साहित्यिक कार्यक्रम अक्षरलेणी. आजच्या कार्यक्रमात परळी वैद्यनाथ येथील सिद्धेश्वर इंगोले यांचं कविता वाचन, निवेदन.

0: अनिता देव यांचं आहे. साहित्यिक कार्यक्रम अक्षरलेणी.
1: अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते, आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात ऐकूयात परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील सिद्धेश्वर पांडुरंग इंगोले यांनी सादर केलेल्या काही कविता.
2: श्रोते हो नमस्कार, मी सिद्धेश्वर इंगोले, राहणार परळी वैजनाथ. आपल्या अक्षरलेणी या साहित्य विषयक कार्यक्रमात माझ्या काही स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे करू जीवाचे रान.
3: गौरवशाली देश आपुला नररत्नांची खान रे, गौरवशाली देश आपुला नररत्नांची खान रे, मना मनाला स्फुरण चढू द्या जागू द्या अभिमान रे, मना मनाला स्फुरण चढू द्या जागू द्या अभिमान रे, नव्या युगाचे नवीन वारे घेऊन व्याने आन रे, चला उठा रे प्रगतीसाठी करू जीवाचे रान रे, चला उठा रे प्रगतीसाठी करू जीवाचे रान रे, स्वातंत्र्याचे मोल असू द्या स्मरा जरा इतिहास, रक्त सांडले या भूमीवर तुटले जुलूमी पाश, वंदन करुणी थोर हुतात्म्या वंदन करुणी थोर हुतात्म्या गा

बेकारीवर मात करण्या उद्योग निर्माण करू शेतीमातीच्या प्रगतीसाठी आधुनिकतेची कास धरू भविष्य करण्या उज्ज्वल उन्नत भविष्य करण्या उज्ज्वल उन्नत होऊ नवे तूफान रे।

यानंतर माझी पुढची देशभक्तीपर कविता आहे, उडवून चिंधड्या उखडून काढू। उडवून चिंधड्या उखडून काढू शत्रूंचे निशान, उडवून चिंधड्या उखडून काढू शत्रूंचे निशान। मायभूमीचे रक्षण करण्या जगी उंचावू मान, मायभूमीचे रक्षण करुणी जग जगी उंचावू मान। उडवून चिंधड्या

अवमान। देशासाठी लढले वीर झेलून हजारो वार रक्त सांडुनी अमर झाले किती करण झुंजार गाऊ आता पुन्हा नव्याने विजयाचे गुणगान। मायभूमीचे रक्षण करुणी जगी उंचाऊ मान स्वर्गा

सदैव फडकत ठेऊ तिरंगा घेऊ मातीची यान मायभूमीचे रक्षण करुणी जगी उंचाऊ मान जगी उंचाऊ मान घ्या उचलुनी बंदुका हाती करा पुढे ही निधडी छाती घ्या उचलुनी बंदुका हाती करा पुढे ही निधडी छाती नजर वाकडी करणारांची नजर वाकडी करणारांची क्षणात करून टाकू माती पांग फेडूया भारत भूचे हाच खरा सन्मान मायभूमीचे रक्षण करण्या करू जीवाचे रान मायभूमीचे रक्षण करण्या करू जीवाचे रान उडवून चिंदड्या उखडून काढू शत्रूंचे निशान मायभूमीचे रक्षण करण्या करू जीवाचे रान करू जीवाचे रान। यानंतर पुढची कविता बाप आणि लेक या दोन नात्यावर आधारित छकुली कविता

तरी तिच्या बो बड़ा बोलाचे कौतुक वाटे भारी गिरवित बसते पाटी वरती आईचे धड़े आईचे धड़े दुडू दुडू धावत छकुली माझी येई माझ्याकडे छकुलीच्या डोळ्यात जेव्हा गंगा जमुना येई छकुलीच्या डोळ्यात जेव्हा गंगा यमुना येई येऊन घट्ट बिलगे मजला रडू पळूनी जाई सांगत बसते गारा नेती बोलतीचे बोबडे दुडू दुडू धावत छकुली माझी येई माझ्याकडे येता जाता तिचा सारखा खाऊ साठी हट्ट शहानपणाचे बोल बोलते नाते किती हे घट्ट विरून जाई शीन कितीही पडती आनंदाचे सडे दुडू दुडू धावत

अभ्यास लागला मागे दप्तराचे ओझे पाठी खूप शिकावे मोठे व्हावे देवा हेच एक साकडे दुडुदुड धावत छकुली माझी येई माझ्याकडे दुडुदुड धावत छकुली माझी येई माझ्याकडे। प्रत्येक स्त्रीसाठी माहेर हा अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे म्हणून माझी यापुढची कविता आहे माहेर। गोदामाई काठावरी मन धावतच जाते गोदामाई काठावरी मन धावतच जाते माहेरच्या अंगणात आठवांचा झुला घेते आठवांचा झुला घेते मुक्त आभाळाच्या खाली धुंद होऊन नाचते मैत्रिणींच्या मेळ्यामध्ये झिम्मा फुगडी घालते मणी हिरवळ दाटे येता श्रावणाचा मास मनी हिरवळ दाटे येता श्रावणाचा मास पहिल्याच पंचमीचा सन लेकीसाठी खास सन लेकीसाठी खास माहेरची माणस ही किती मऊ लोण्यावानी माहेरची माणस ही किती मऊ लोण्यावानी भेटीमध्ये आपुलकी पाझरते डोळा पाणी

आझरते डोळा पाणी भाऊ राया पाठी राखा राखी हातात बांधते भाऊ राया पाठी राखा राखी हातात बांधते माझ आयुष्य दे त्याला देवा मागण मागते देवा मागण मागते सांभाळ तो जन्मदाता जसा हातावर फोड सांभाळ तो जन्मदाता जसा हातावर फोड साडी चोळी बांगड्यांनी होई इती जाती गोड लेकीसाठी झुरे मन लेक नांदावी सुखात लेकीसाठी झुरे मन लेक नांदावी सुखात माय व्याकुळ हरिणी माया तिच्या अंतरात माया तिच्या अंतरात दूर राहिले न आता बाई माहेर मनाला दूर राहिले न आता बाई माहेर मनाला मोबाईल संगतीला सुख दुःखाच्या क्षणाला सुख दुःखाच्या क्षणाला मोठेपण सांगू किती गर्व दाटतो अंतरी मोठेपण सांगू किती गर्व दाटतो अंतरी जीव गुंतला माहेरी सुखी नांदते सासरी जीव गुंतला माहेरी सुखी नांदते सासरी यानंतरची कविता पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे माझी पुढची कविता आहे पर्यावरण संकट

निसर्गाचा विषय आहे आणि या निसर्गाच्या विषयामध्ये पाऊस हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये पहिला पाऊस म्हटलं की त्या पहिल्या पावसाचं एक वेगळंच असं काही हितगुज असतं. तर हे पावसाचं हितगुज कवितेतून मी सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे पावसाचे हितगुज. पावस

यानंतर पुढची कविता माणुसकीवर आधारित. आजकाल माणसाला माणुसकी राहिली नाही असं म्हणतात आणि म्हणूनच माणूस माणुसकी विसरून गेला की काय असा हा मनाला पडलेला प्रश्न आहे. कविता सादर करतो माणुसकीचे भान.

मोहा पाई विकुन टाक ले सतू अपुले ईमान विसरुन गेला समान सारे माणूस कीचे भान मदती साठी जर अडला कोणी नाही दिलास त्याला हात नाही दिलास त्याला हात दीन गरीबा अपुले समजू निभावली सना साथ मोठ्या मनाने उदार होऊन मोठ्या मनाने उदार होऊन नाही केलेस कधी तू दान विसरून गेला समान सारे माणूस

विसरून गेला समान सारे माणुसकीचे भान, विसरून गेला समान सारे माणुसकीचे भान। जन्मा येऊन आधी तू माणूस खरा होऊन दाखव, जन्मा येऊन आधी तू माणूस खरा होऊन दाखव, प्रेम भावना आपुलकी तुझ्या आतूनी जागव, करून दाखव असेही काही, करून दाखव असेही काही, जग देईल तुला सन्मान, विसरून गेला

भान विसरून गेला समान सारे माणुसकीचे भान माणसातला माणूस असुनी नाही उरली जाण रे माणसातला माणूस असुनी ना

0: ते भान
1: आज समाजामध्ये निराशा आल्यामुळे अनेक जण चुकीच्या पावलावर जातात, आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. त्यामुळे माझी ही पुढची कविता प्रकाशाची वाट. तू थांब नको चाल गड्या, तू थांब नको चाल गड्या, जीवन वळण घाट आहे. तू थांब नको चाल गड्या, जीवन

पुढे प्रकाशाची वाट आहे, पुढे प्रकाशाची वाट आहे. ओझे झाले म्हणून धरणी कधी रडते का, ओझे झाले म्हणून धरणी कधी रडते का. त्रास देते बाळ म्हणून आई कधी चिडते का.

0: गड्या पुढे प्रकाशाची वाट आहे, पुढे प्रकाशाची वाट आहे, पुढे प्रकाशाची वाट आहे।
1: श्रुती, आताच आपण परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील सिद्धेश्वर पांडुरंग इंगोले यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात। आणि याबरोबरच आजचा अक्षरलेणी हा कार्यक्रम संपला। पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात। तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते। नमस्कार।
2: साहित्यिक कार्यक्रम अक्षरलेणी आता आम्ही प्रसारित केला। आजच्या कार्यक्रमात परळी वैजनाथ येथील सिद्धेश्वर इंगोले यांचं कविता वाचन आम्ही प्रसारित केलं। अक्षरलेणी या कार्यक्रमाचं निवेदन केलं अनिता देव यांनी। हा साहित्यिक कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला। सकाळची 11:30 झाली आहेत। गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग क्रमांक 285 प्रसारित करत आहोत। गायिका अनुराधा पोडवाल, संगीत नियोजन सतीश भाटिया।

गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग क्रमांक 285 आत्तापर्यंत ऐकला. गायिका अनुराधा पौडवाल, संगीत नियोजन.

0: सतीश भाटिया। रामचरित मानस गान हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही प्रसारित केला। 11:40 झाली। यानंतर प्रसारित करत आहोत स्वरांजली, सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली।

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उंधळत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुण उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा, कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिरगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
0: चांदण्याचे एक गाणे। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्धते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गुज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। कोण होते जे मला बिलगुण गेले, कोण होते जे मला बिलगुण गेले, एकटा नाही सहे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले।

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। सात संगत, तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

0: ऑनलाइन.com।
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेजिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सुख सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
0: आत्मा मालिक ऑनलाइन.com।
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852।
4: जाहिरात संदेश आम्ही प्रसारित केले आणि आता मिश्र संगीतात हे गीत ऐकत आहोत।

लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. माहिती ज्ञान मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र. दुपारचे 12 वाजतायत. 12 ते 1 या दरम्यान वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम क्रमशः सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया.

0: सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई, आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूल ला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, GD 8 झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं,
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला सुरुवात
1: केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे. मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा. मग त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शीख म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं, आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली.
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत करत करत

0: 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
1: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्प निर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात. मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
0: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
1: वा,
0: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं आहे त्यांच्यासोबत.
1: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई, आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
0: हो.
1: जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
0: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
1: बरं,
0: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
1: ओळख,
0: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे कान नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ते पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
1: खूपच छान ताई. आणि तुम्ही ही जी आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणाव किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
0: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे, कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
1: हो, आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला
0: आहे. भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
1: हो,
0: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
1: हो हो,
0: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
1: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
0: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
1: हो, तिची ती
0: दिनचर्या असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनीपासून चालत आलेलं आहे,
1: पूर्वजांपासून.
0: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं, सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
1: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
0: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
1: हो,
0: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो, कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते, म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदडो संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय, पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद.

0: आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवरून नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे, त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते, त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाही आहे तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळाला आहे, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असं पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे, आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी. तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाही आहे तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला. आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
0: मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: हो, त्या धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो,
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीचे सुरेशकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणा आहे, औरंगाबाद आहे. सर्व दूर आम्ही भारतामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शनं भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिरं बघितले, आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले आहे, आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते ते बघून इतकं छान वाटतंय, ते उलट ते संवर्धन जतन आपल्या या नवीन पिढीनं ते जतन

0: करायला पाहिजे ते सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे. त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे आता, तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
1: खरंय खरंय. परत आई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीनं भाग घ्या, छान काम करा, स्वतःचं कलाकौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांगलं काम केलं हे पोच पावती असते
1: हो.
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं
1: हो.
0: आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिक याचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, त्यानी त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे, आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
0: नमस्कार.
1: धन्यवाद ताई, थांबूया.
0: धन्यवाद.
1: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद, चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्या सोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी. वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
2: अग ताऊ ताऊ, कसलं सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टा आहे की नाही सध्या? पण जाऊ दे. अगं इतकी वैतागले ना मी, नुसता कंटा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
2: नाही ग असं काही नाही ताई, आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहता. दोन दिवस सुट्ट्या आहेत शाळेला.
2: हो ताई, दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येतं ताई. काय हे ऊन ग बाहेर
1: मग.
2: आणि काय म्हणते तू मला, दोन दिवस राहा?
1: दोन दिवस?
2: अगं दोन तास थांबायला मिळाले तरी पुष्कळे.
1: बाई साहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
2: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग. बाई साहेब का वैतागले आहेत? अहोंशी भांडल्यात ही सासूबाईंशी नगझ.
2: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
1: बापरे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येतो?
2: जास्त होतंय ताई जरा.
1: मोठी झाली ग माझी छोटी.
2: मग काय, तुला काय वाटलं मी लहानच आहे का? ए तायडे. अगो ए तायडे, हे बघ तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग?
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
2: हा हा, अगं हो हो तीच.
1: तिचं काय, ओके आहे ना सगळं?
2: अगं तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची दोन मुलं, हिची दोन मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
1: अरे वा, कौतुक आहे गो. आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळतं?
2: अगं हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई?
1: खरंच ग. असं आहे ना ग की घर म्हंटलं की भांडायला भांडं लागायचं.
2: हो ग ते तर आहेच.
1: पण तो आवाज चार भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
2: खरंय खरंय.
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज चार भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला तडे पडतात.
2: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती. पण
1: आज त्या आदर्शाला स्तळे पडतायत ग.
2: हो ना.
1: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
2: कोणता?
1: जागतिक कुटुंब दिवस.
2: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
2: आणि काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
2: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना?
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच?
2: मग अर्थातच, त्यानंच विणलेल्या कोशात राहतो अगदी सुरक्षित.
1: अगदी तसंच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
2: वा काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
2: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली, ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन, सुसंस्कृत, सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
2: नाही नाही,
1: हाताची पाच बोट सारखी नसतात.
2: नाही,
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्तसंबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.

0: अगदी
1: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
0: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
1: अनमक कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते किंवा तिला इतके चटके बसतात करायची वेळ येते ग.
0: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारणं, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
1: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान
0: आहे.
1: पण असं आहे ना, मी का माघार घ्यायची?
0: हो ना ग, तेच तर.
1: एक पाऊल माग का जायचं?
0: अगदी खरंय खरंय.
1: माझी एकट्याची चूक आहे का वगैरे वगैरे अहंकार, दुसरं काही नाही. छोटी माझ्या वाचनात एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे, ती सांग.
0: कोणती ग? सांग.
1: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
0: बर.
1: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
0: कुणाशी ग?
1: हिमनगाशी केली.
0: हो का?
1: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
0: बर.
1: अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
0: हो.
1: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोणगुण्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
0: अगदी खरंय ग ताई. तुझ विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याच पर्यावसन
1: भांड,
0: मग भांडण दुसरं काय ग ताई?
1: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनलाय.
0: हो.
1: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण आहे.
0: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खर तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
1: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतीस ना?
0: तेच तर ना ताई.
1: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात, माहितच आहे.
0: मग एकत्र कुटुंब पद्धती विभक्त.
1: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी, आजी आजोबा, त्या काका काकू, त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
0: हो ना.
1: एकाच घरात सामायिक खर्च, कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
0: हो हो.
1: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
0: हो ना ताई.
1: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
0: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
1: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे
0: हो आहे.
1: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात.
0: हो, मग
1: कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच ग.
0: हो ना.
1: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात.
0: हो,
1: आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
0: हो ना.
1: आपलंच उदाहरण घे.
0: मग
1: आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
0: हो ना. आणि
1: खर्च वाटून घेतला जातो.
0: मग आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
1: हे बघ, अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात.
0: हो ना.
1: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
0: बरोबर. मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
1: मुख्य कारण आहे बघ. प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणारे सुख सोयी सारख्याच.
0: हो.
1: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
0: बरोबर. आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडण असच ना?
1: हो, अगदी असच बघ.
0: अगं, एकत्र

0: कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच, असं नाही ग?
1: हो ग, आणि स्त्रियांना स्वतःचं मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
0: हो ग, हो ताई.
1: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं, आजही समाजात दिसतात.
0: हो मग,
1: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
0: बरं.
1: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली, पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतंय.
0: वा किती छान
1: लागलंय. प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या, पण किचन एकच.
0: वा,
1: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
0: हो ना ताई, खरंच ग, किती कौतुक वाटत ना त्यांचं.
1: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात बरं. आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
0: सत्कार
1: केला.
0: हो ना ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
1: हो ना.
0: अगं खर तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
1: पण पेशन्स आहेत का आजकाल? फर्स्ट लाईफ झालंय.
0: मग तेच तर नाही ना ग,
1: ऑर्गनायझेशनच्या काळात आम्ही दोघं आमचं एक किंवा दोन
0: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत, आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
1: अगदी खरंय बघ, आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची आणि सुटसुटीत वाटते.
0: स्वतंत्र राहणं, उत्पन्न, खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
1: पण ती जर नोकरी करत असेल ना, तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
0: हो हो.
1: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतंच ग.
0: मग असतं ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असतं ना.
1: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
0: मग
1: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना, तर घरात शांतता आनंद.
0: अगदी खरंय ताई तुझं. ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
1: नकोच. आणि ती जर सकाळी उठून जॉबसाठी लवकर बाहेर पडत असेल, तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
0: हवी, अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
1: कारण ती पण कमावती आहे ना.
0: मग मग
1: लक्षात घ्यायला हवं.
0: हो.
1: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
0: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
1: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्यानं कामं यू पार पडतात.
0: अगदी. आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
1: पण ना विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
0: आहेतच ग.
1: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
0: हो हो.
1: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही,
0: नाही
1: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
0: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय, कालाय तस्मय नमहा.
1: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
0: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते ताई. आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग. आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात, पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
1: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
0: खरंय ना ग ताई,
1: उदाहरणं पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत. वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती.
0: हो ना.
1: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
0: खरंय.
1: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकवून शहरात नोकरीसाठी पाठवलं.
0: हो
1: मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची

0: सवय होते,
1: हो
0: विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
1: काय मग हा जनरेशन गॅप.
0: अगदी खरे. आणि एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
1: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असता आपण मोठे झालो ग.
0: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
1: हो ना.
0: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
1: अजिबात नाही ग.
0: कोणाकडं जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
1: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
0: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
1: हो हो.
0: जन्मत मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते.
1: परंतु
0: बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
1: हो.
0: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
1: हो मग. आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील. वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत. घरातलं वातावरण हे हस्तखेळत ठेवावं. प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं. म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
0: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
1: हो.
0: सांग बरं, तुला सांगता येते का?
1: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब.
0: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो.
1: हो.
0: हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
1: हो ना. तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतच ग.
0: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
1: हो. अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
0: खरंय बघ. त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
1: हो. आई फक्त प्रेमळ क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
0: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
1: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
0: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे.
1: मग
0: हेच तर सुजाण पालकत्व आहे. हो ना.
1: हो ना ताई. कुटुंबात आई वडील, मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
0: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं आणि शेवटी काय
1: जे पेराल ते उगवेल.
0: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी. आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात. आपलं आचरण ते करत असतात.
1: अगदी खरंय ना ताई. मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
0: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको.
1: अजिबात नको.
0: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
1: अगदी वाह. हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
0: वसुधा म्हणजे पृथ्वी.
1: हो.
0: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
1: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
0: खरंय बघ. हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
1: हो.
0: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेने प्रेमान वागायला
1: हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर

0: परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
1: छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
0: हो ग ताई, खरे खरे, अगदी
1: पाहून असं विषण्ण होऊन जातं मन. अगं कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत ग या युद्धात
0: ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होतं ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून?

0: काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
1: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवन मूल्य
0: हो ना.
1: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध?
0: हो ना, खरंय ताई.
1: निष्पापांचे जीव जातील?
0: नाही ना, अजिबात जाणार नाही. ताई, कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
1: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
0: हो ना.
1: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
0: हो हो.
1: पण आता बाकी जरा पोटात कावळे चल, आपण मस्त लस्सी
0: पिऊया
1: आणि तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
0: हो हो ताई, चल चल, आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
1: येस, चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्ष निमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: पहला अनुभव इंग्लैंड में हुआ था जब मैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गया। मुझको पता ही नहीं था कि मुझको इस तरह से कुछ बोलना है। मैं तो एक अनजान पुरुष हूँ, मैं कोई दिलचस्पी भी नहीं लेता हूँ।
1: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना? जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा। त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची। पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
2: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा मारा त्याला, मारा मारा, अरे सोडा मला, सोडा मला, काय काय मारा त्याला, अरे सोडा मला, सोडा मला, सोडा मला।
1: फाणी एक कटु सत्य। भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा। कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले। उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं। फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला। तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून। त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं।
0: दुःख के साथ मिल जाना, वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है। जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं, और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी, और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं।
1: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही। सुखान आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावेल याचा काही नेम नाही। अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये। एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल, आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी। आणि हेच काम वर्षानुवर्षे, दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं। नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं, आणि ते म्हणजे आकाशवाणी। आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं, तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्व अधोरेखित करते। आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्वाचं असतं। भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते।
3: नमस्कार, मी समाधान शिकेतोड, धाराशिव। नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते। अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते। हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते। यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो। संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी

0: आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
1: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटेसंबंधींच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
2: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या वेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन, सूचना आणि जे काही सल्ले तज्ज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोली भाषा

मध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या, ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार, यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 1:05 आपण ऐकू शकाल चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. तत्पूर्वी 1 हिंदीतून बातम्या दिल्लीहून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.
2: नमस्कार.
3: आपका सबसे लोकप्रिय चैनल विविध भारती. कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर.

पानी के प्यासे को तकदीर ने जैसे जी भर के अमृत पिलाया।

0: या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील. तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाई करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले.
1: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं.
2: पार्ट ऑफ द ज्योग्राफी और हिस्ट्री और नॉट.
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा

कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाउत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

বলো বলো বলো বলো হি বলো হি বলো কিছু।

0: कार्यक्रम शुरू करने से पहले कुछ जरूरी बातें।
1: एक व्यक्ति या परिवार की चिट्ठियाँ एक महीने में एक बार ही शामिल की जाएंगी।
0: एक चिट्ठी में केवल अपने परिवार के नाम लिखें, दूसरे शहर के, दूसरे व्यक्तियों के, अपने दोस्तों के नाम नहीं लिखें, इन्हें शामिल नहीं किया जाएगा।
1: हम अपने हर श्रोता की चिट्ठियों को शामिल करने की पूरी कोशिश करेंगे, पर इसमें समय लग सकता है, कृपया धैर्य बनाए रखें।
2: अवधित प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारने अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या एसीआयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील। महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीए कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाटीईटी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जूनपर्यंत केलं जाणार आहे। पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे। राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत

0: होत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे, हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19

21 22 20 21 16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटिरसननं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जूनऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, सत श्री अकाल खम्मागणी, राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी.
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन.
2: काय गे धनश्री, तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणूस की नाही का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीस कार्यक्रम सुरू केलास.
0: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो.
2: म्हणजे
0: सकाळपासून जे ऊन तापायला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्री पर्यंत गरम वारा फक्त चेहराच काय अख्खं शरीर लाही लाही करत. आणि तू, तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय?
2: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त व्हाईट दिसतोय का बघ.
0: बघू. हो आता व्हाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकत नाही का. हो पण तू एक करू शकत होतास.
2: काय?
0: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका.
2: हो हे ऐकलंय मी पण.
0: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी.
2: ते जरा चुकलंच, पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी.
0: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावर शहाणा होतो. असो मित्रांनो, दर्शनचं सोडा पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका हा. उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा. हे गाणं ऐकत ऐकत चल.

0: अर्ज किया है?
1: इरशाद इरशाद।
0: पर्सनैलिटी टाइट, रहता हूँ क्वाइट, वेट है लाइट, पर कोई बता दे राइट, कौन सा क्षेत्र करेगा मेरे फ्यूचर को ब्राइट।
1: वाह वाह वाह, क्या बात है क्या बात है।
0: अगं मी माझं दुखणं सांगतो आहे आणि तू काय वाह वाह वाह करते है।
1: हे बालका, तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे।
0: म्हणजे?
1: बालक, तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्सची।
0: हो अगदी अगदी बरोबर।
1: चिंता नसावी बालक, मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते।
0: अगं नाटकी रोलच्या बाहेर निघ आणि नीट बोल।
1: अरे कळलं नाही वाटत तुला मला काय म्हणायचंय ते। मित्रांनो, ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहिती आहे। चला तर मग ऐकूया 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीब अहमद यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। नेमक्या या समस्या कशा असतात, कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80% पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना एकापेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो, ते एखादा कोर्स करत असतात पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात। सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया। त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावं लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो। अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही। अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे। प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो, समस्या त्या महाविद्यालयात नसते, तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात। अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात। ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा एक एक दोन दोन असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं। आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते। सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही, मला काही जमत नाही, अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात। आणि म्हणूनच ह्या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअर बद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे किंवा करिअर म्हणजे काय। करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते। एखादे करिअर हे एका महत्त्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो। लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात। जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे। जीवन जगत असताना मला नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा

जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला, तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते. असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात. म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फसगत होऊ शकते हा मुद्दा आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः टीव्ही किंवा प्रसारमाध्यमे, टीव्ही, पिक्चर, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं. त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे. अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला, मित्रासोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात. तीन, लाईफ इंटरॅक्शन. म्हणजे काय? तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नसते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर BDS, जनरली आपण असं बघाल की 12वी नंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते MBBS साठी तयारी करत असतात नीटची. मग नीट नाही लागलं MBBS तर BDS, BDS नाही लागला तर BAMS, BAMS नाही लागला तर BHMS आणि मग कुठंतरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर व्हायचं आहे एवढं त्यांचं डोक्यात असतं आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम करत असतं. आता करिअर निवडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण महत्वाचं बोलणार आहोत. मित्रांनो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की एस्टॅब्लिश युअर गोल, गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये तीन गोष्टी करा. एक, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे, सेल्फ इन्स्पायर्ड, म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवत असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचं आहे. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि नेमकं कुठं जायचं आहे हा प्रश्न का विचारतात, कारण त्या प्रश्नाच्या आधारित अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ कधी जायचं आहे, कुठल्या वाहनानं जायचं आहे, तिथं जेवणाची व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो ते म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहितीये का मला कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. एस स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचंय, BHMS पण डॉक्टर आहे, BAMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचंय, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचं हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचं, मला हाडाचं डॉक्टर व्हायचंय, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचंय, नसतज्ञ व्हायचंय, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल, म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर

अटेनेबल म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे मी जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा आज माझी हाईट जर 5'1" असेल किंवा 4.5 feet असेल आणि मी स्वप्न ठेवलंय की नाही मला एअरफोर्सला स्क्वॉड्रन लीडर व्हायचं आहे, हे अटेनेबल किंवा अचिवेबल आहे का? कारण मी ऑलरेडी 18 ते 20 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय

कणवाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्याला घालावे लागते. आणि म्हणून ते टाइम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे, दोन तो स्मार्ट असला पाहिजे, तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आहे, त्याला एप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. दोन, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ मला BDS करायचंय, मला दातांचा डॉक्टर व्हायचंय, पण तुम्हाला खरंच माहितीये का की दातांचे डॉक्टर काय काम करतात? मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचंय, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचंय. पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून, ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो, ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो. आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं, अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतोय. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करेल की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना किंवा तो करिअर मला निवडायचा आहे ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा. तिथल्या लोकांशी, अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या. कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही. आणि तीन, आणि अत्यंत महत्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल. आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा. मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही. आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं. जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो, जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम म्हणजे तुमचं असलेलं पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो. तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे. मग मला ग्रह तारे बघायला आवडतात, मग मी युट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला, ऐकायला, इतरांना सांगायला आवडतं. ह्या अनेक गोष्टी जर तुमच्या सोबत, आणि एकदा नाही, त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे. मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं, आपण म्हणतो की ती त्याची आवड आहे असं म्हणतो, तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही. या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही, पण स्टीव जॉब्स यांनी ऍपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. पण स्टीव जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्रज्ञान तिथं विकसित केलं. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल, असं म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे. हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही. आणि म्हणून पहिलं म्हटलं की करिअर निवडताना तुमची आवड बघा. दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा. आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत ते आज गुगल, यूट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात, तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल. चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही.
स्टिक

0: अप टू युअर आयडियाज, म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. काय होतं की आपल्याकडं सल्ले देणारे भरपूर असतात. तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडं, म्हणजे मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे, मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही, अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोणचा कोर्स लेके बैठाय, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात. तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअर प्रति एक तुमचं आवड असते, त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याशी वादविवाद न करता, ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम हे इतर लोक करत असतात. अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं, दोन करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे, करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे. आता अत्यंत महत्वाचं या सगळ्याला परिश्रम, हे अत्यंत महत्वाचं आहे. मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल. मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे. आता तुम्हाला मी करिअरमध्ये यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्वाचं असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेत्ता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल, हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे, यशस्वीतेच्या दिवशी, तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचवर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल, तू काय बोललास? पत्रकार घाबरला. तो म्हटला, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे, तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा, हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात 1 गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास, तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास, आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचंय, त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा आहे. आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल युट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागे करा. पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू शकतो, बरोबर आहे, मी काही करू शकतो. परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन काय करायचं आहे, ते शिवायचं कसं आहे, ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून.
2: अगं, काय वाटलं काय विचारतेस, असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना,
1: काय मग पुढे काय करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह.
2: येस, रागीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या

0: मिळाल्या छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो, आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: the Thailand Open Badminton, the Indian duo of Sattvik Sairaj and Kireddy and Chirag Shetty entered the men's doubles final after defeating Malaysia's Goh Sae Fei and Noor Isuddin in the semi-final in Bangkok today. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, आपण आमचं प्रसारण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. संध्याकाळचे 6:10 झालेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातील गीत. आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ना धो महानोर यांचं हे गीत आहे. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे. ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातील गीत.

सोनू निगम यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जितेंद्र कुलकर्णी यांची आणि संगीतकार जगदीश खेबुडकर.

0: टाइटन्स इत्यनेन सह क्रीडिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं सार्ध सप्तवादने भविष्यति। गतरात्रौ लखनऊ नगरस्य एकाना क्रीडांगणे लखनऊ सुपर जायंट्स इत्यनेन दलेन चेन्नई सुपर किंग्स दलं सप्तस्तोभैः पराजितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सायन्स कॉर्नर। कार्यक्रमात संशोधकाची लेखणी अंतर्गत संशोधन प्रकाशन आणि विज्ञान पत्रकारितेविषयी डॉ विनीता नवलकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
2: श्रोतेहो नमस्कार। आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोते हो, आज आपण एका अशा विशेष व्यक्तीशी बातचीत करणार आहोत की ज्यांनी खगोलशास्त्र या विषयामध्ये PhD केली आणि त्यानंतर एका विशेष अशा महत्त्वाच्या प्रोजेक्टवर सुद्धा त्यांनी काम केलं आणि आता त्या वेगवेगळ्या संशोधनांना किंवा विज्ञानाच्या वेगवेगळ्या घडामोडींना मराठीमध्ये खूप साध्या सोप्या शब्दात त्याची मांडणी करून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। तर आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण स्वागत करूया डॉक्टर विनीता सुरेश नवलकर यांचं। मॅडम नमस्कार।
3: नमस्कार।
2: कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमच्या ॲस्ट्रॉनॉमी या विषयामधल्या PhD बद्दल थोडं सांगा, त्याचबरोबर तुम्ही ॲस्ट्रोसॅट सारख्या ज्या विशेष एका प्रोजेक्टवर काम केलं त्याबद्दल सांगा आणि आत्ता तुम्ही जे जर्नलिझमचं काम करत आहात त्याबद्दल पण थोडी माहिती द्या।
3: मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये PhDला जॉईन झाले आणि माझा PhDचं दोन टॉपिक्स होते बेसिकली। पहिले काही वर्ष मी आपला भारताचा जो ॲस्ट्रोसॅट सॅटेलाईट लॉन्च केला गेला 2015 त्यावर काम केलं। तर ॲस्ट्रोसॅट हा सॅटेलाईट बेसिकली मल्टीवेवलन सॅटेलाईट आहे, त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे पेलोड्स होते। तर त्यातला एक पेलोड सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप, ह्याच्यावर माझं काम होतं। नॉर्मल टेलिस्कोप सगळ्यांनाच माहिती असतात, पण एक्सरेचे जे टेलिस्कोप असतात ते काहीसे वेगळे असतात। त्याच्यात एक सिंगल आरसा नसतो तर मल्टिपल आरसे असतात आणि ते सगळे आरसे एकत्र एका ठिकाणी एक्सरेजना फोकस करतात। तर ह्या सगळ्या अशा आरशा म्हणजे आपल्या ॲस्ट्रोसॅटमध्ये किंवा सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोपमध्ये साधारण 320 असे आरसे होते। तर ते 320 आरसे एकत्रित एका बिंदूवर फोकस करतील तर त्याची एक्झॅक्टली अलाइनमेंट कशी करायची, तर त्याचं काम आम्ही साधारण 2 वर्ष आम्ही याचं काम करत होतो। आणि याचबरोबर इतर ग्राउंड टेस्टिंग जे असतं की हे आरसे टेम्परेचर हाय टेम्परेचर विथस्टँड कसं करतील किंवा लो टेम्परेचर विथस्टँड कसं करतील त्याचं टेस्टिंग, किंवा आरशांची रिफ्लेक्टिव्हिटी किती आहे, कारण एक्सरेज जे येतात ते खूप पटकन स्कॅटर होऊ शकतात आपल्या नॉर्मल व्हिजिबल लाईटपेक्षा, तर ते स्कॅटरिंग होऊ नये म्हणून त्याची रिफ्लेक्टिव्हिटी किती जास्ती जितकी मेंटेन करता येतील तितकी मेंटेन करणं, स्मूथनेस चांगला ठेवणं, तर ह्या सगळ्याचं बेसिकली जे ग्राउंड कॅलिब्रेशनचं जे काम आहे ते आम्ही साधारण 2.5 वर्ष करत होतो लॉन्चच्या आधी। आणि त्यानंतर मग हे टेलिस्कोप इव्हेंच्युअली इस्रोकडे सबमिट करण्यात आली आणि जेव्हा ते सॅटेलाईटवर माउंट केली गेली त्यानंतरचं कॅलिब्रेशन आणि टेस्टिंगचं काम आम्ही आणखीन 1 वर्ष करत होतो लॉन्चच्या आधी। तर असं हे माझं हा पहिला टप्पा होता माझ्या PhDच्या कार्यातला। आणि त्यानंतर दुसरा टप्पा हा होता की ही होती एक सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप, म्हणजे एक्सरे साधारण आपण 2 भागांमध्ये डिवाईड करतो, म्हणजे लोअर एनर्जीवाले एक्सरे आणि हायर एनर्जीवाले एक्सरे। तर ही टेलिस्कोप लोअर एनर्जी एक्सरे म्हणजे 10 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढे एक्सरेज रिफ्लेक्ट करू शकत होते। तर त्यानंतरचे एक्सरेज जे येतात आपल्याला म्हणजे जगात युनिव्हर्समधनं बरेच हाय एनर्जी प्रोसेसेस असे असतात ज्याच्यातनं ते 80 किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचे एक्सरेज येऊ शकतात किंवा त्यापेक्षा जास्ती किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचे एक्सरेज येऊ शकतात। तर हे आपण कसे कॅप्चर करू का, कसे रिफ्लेक्ट करू आणि त्याचे इमेजेस आपण कसे घेऊ शकतो, तर त्यासाठी हार्ड एक्सरे टेलिस्कोप याच्यावर मी काम सुरू केलं होतं। तर ह्याच्यामध्ये मिरर्स म्हणजे साधारण या मिरर्सची अलाइनमेंटची पद्धत किंवा मांडण्याची पद्धत सारखीच असते पण त्याचं कोटिंग वेगळं असतं। ॲस्ट्रोसॅटमध्ये जे मिरर्स वापरले गेले ते आपण गोल्ड मिरर्स वापरले, सोन्याचं कोटिंग होतं ॲल्युमिनियम फॉइल्सवर, पण हार्ड एक्सरेसाठी जे मिरर्सवर आम्ही काम करत होतो त्याच्यामध्ये पातळ काच म्हणजे साधारण 0.3 mm एवढी पातळ काचची शीट घेऊन त्याला कर्व करायचं, म्हणजे पॅराबॉलिक शेपमध्ये कर्व करून त्याच्यावर मग टंगस्टन आणि सिलिकॉनचे लेयर्स द्यायचे, तर सिंगल लेयर न देता तर साधारण 300-300 लेयर देऊन त्याचं असं बँड रिफ्लेक्टर तयार करायचा, हे काम मी करत होते. हे माझं PhD हा दुसरा टप्पा होता. तर अशा टाईपचे एक प्रोटोटाईप मिरर्स आम्ही तयार केले माझ्या PhD.

0: दरम्यान, आणि त्यावर आता ऑफकोर्स पुढे भारतामध्ये काम होऊ शकेल अशा टाईपचे मिरर्स वापरून. तर माझं काम होतं प्रोटोटाईप मिरर्स तयार करण्याचं, तर ते मी तयार केले. तर PhD नंतर मग हे काम काही प्रमाणामध्ये PRL मध्ये मी सुरू ठेवलं होतं, आणि मग नंतर मला काही फॅमिली कारणास्तव मला मुंबईत परतावं लागलं. तर तिथून खरं तर मी करिअरचं वेगळं डिरेक्शन घेतलं. सुरुवातीला एज्युकेशन बेसिकली, तर ॲस्ट्रॉनॉमी मला तर आवडायचंच, म्हणजे शालेय वयापासून ॲस्ट्रॉनॉमीची आवड होती, त्यामुळे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये PhD करायची हे तर मी आधीपासून म्हणजे ठरवलेलंच. पण वेगवेगळ्या म्हणजे टप्प्यात वेगवेगळे मार्ग मिळत गेले. म्हणजे ऑफकोर्स शाळेत असताना मला एक्झॅक्टली मी एक्सरे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करीन असं काही मी ठरवलेलं नव्हतं, पण एक ॲस्ट्रॉनॉमीची इन जनरल आवड होती. तर मग पुढे मग BSc MSc करताना वेगवेगळे रिसर्चर्स भेटत गेले, सिनियर्स भेटत गेले, त्यांच्यामधनं नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या, आणि इव्हेंच्युअली असंच मार्ग मिळत जाऊन मी इव्हेंच्युअली TIFR मध्ये लँड झाले. तर त्याच्यानंतर मात्र मग जेव्हा मी परत मुंबईत येऊन सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमध्ये जॉईन झाले, तिथून जास्ती करून रिसर्चपेक्षाही जास्ती एज्युकेशन याच्यामध्ये मी थोडं वळले. तिथे रेग्युलर कोर्सेसमध्ये तर मी शिकवत होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं आउटरीच वाढवणं, म्हणजे लेमॅनपर्यंत सामान्य माणसांपर्यंत ॲस्ट्रॉनॉमी हा विषय पोचवणं ह्याच्याकडे मी जरा जास्ती माझा कल वाढला. आणि मग पब्लिक लेक्चर्स घेणं किंवा आर्टिकल्स लिहिणं, अजूनही मी जसं जमेल तसं पब्लिक लेक्चर्स वेगवेगळ्या टॉपिक्सवर ॲस्ट्रॉनॉमीची घेत असते, आणि जसं जमेल तसं आर्टिकल्स वेगवेगळ्या ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड विषयावर लिहिणं, जास्ती करून मराठी न्यूजपेपर्समधनं, तर म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या क्राऊडपर्यंत मी पोचू शकेन. तर असे प्रयत्न माझा आहे. आणि हे करता करताच कुठेतरी मला असं सायन्स जर्नलिझम म्हणा किंवा पब्लिकेशनमध्ये शिरायला मला स्कोप मिळाला खरं तर. आणि मग मी सुरुवातीला जर्नल फॉर व्हिज्युअलाइज एक्सपेरिमेंट या कंपनीमध्ये काम करत होते, जिथे आम्ही सायन्सचे टॉपिक्स, बेसिक सायन्सचे टॉपिक्स, ॲडव्हान्स सायन्सचे टॉपिक्स व्हिडिओद्वारे स्टुडंट्सपर्यंत किंवा टीचर्सपर्यंत पोहोचवण्याचं बेसिक काम आम्ही करत होतो. आणि त्यानंतर ॲक्च्युअल पब्लिकेशन हाऊसमध्ये मी गेले काही वर्ष काम करते. तर तिथे सध्या मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जर्नल्स हँडल करते, त्याचं जे पियर रिव्ह्यूचं जे एंड टू एंड प्रोसेस आहे त्याच्याकडे मी बघते. तर हे प्रोसेस बेसिकली म्हणजे आपण कुठलेही आता रिसर्च पेपर्स जे येतात, कुठलेही रिसर्चर्स रिसर्च करतात त्याचे आपण पेपर्स पब्लिश करतो, तर ते पेपर पब्लिश करतानाच त्याचं जे पूर्ण प्रोसेस असते की पेपर सबमिट केल्यापासून तो पेपर पब्लिश होईपर्यंत, तर ही पूर्ण प्रोसेस सध्या मी हँडल करते काही जर्नल्सचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडं कमिशनिंगचं काम पण, की आता कुठले टॉपिक्स सध्या ट्रेंडिंग आहेत किंवा कुठल्या टॉपिक्सवर रिसर्च जास्ती होतोय जगामध्ये, तर त्या टॉपिक्सवर आपण एखाद्या जर्नलमध्ये काही स्पेशल कलेक्शन काढू शकतो का वगैरे, तर मग ते कसं म्हणजे मग ते काढायचे, मग त्याचं जी एंटायर प्रोसेस आहे ती सुद्धा सध्या मी सेज पब्लिकेशनमध्ये पाहते.
1: श्रोते हो, लॅबोरेटरीमध्ये संशोधन करणं हा एक भाग झाला, आणि या संशोधनाचा काही निष्कर्ष निघाल्यानंतर तो समाज उपयोगी जर असेल तर हा निष्कर्ष, याचे रिझल्ट्स, या संशोधनाचे रिझल्ट्स समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कुठलाही संशोधक हे त्याच्या रिसर्च पेपरमधनं करतो, आणि अशा वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपरचं रिव्ह्यू करण्याचं काम सध्या डॉक्टर विनीता करतात. तर मॅडम, एखाद्या शोध निबंधाचं म्हणजेच रिसर्च पेपरचं परीक्षण करताना तुम्ही नेमक्या कोणकोणत्या बाबींकडे लक्ष देता?
0: सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की जो शोधनिबंध आलाय तो त्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतो की नाही, की म्हणजे आता प्रत्येक जर्नलचा एक काहीतरी स्कोप डिफाईंड असतो की ह्या ह्या टॉपिक्सवर आपण पब्लिश करायचं. तर काही ब्रॉड असतात, काही नॅरो स्कोप असतात. तर बऱ्याच वेळेस असं होतं की असे काही पेपर्स आमच्याकडे येतात की ते एक्झॅक्टली त्या स्कोपमध्ये बसत नसतात. सो पहिलं आमचं काम हे असतं की ते व्हेरीफाय करणं की तो पेपर आपल्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतोय की नाही. मग जर तो बसत असेल तर मग बाकीचे चेक्स असतात की बाबा तो पेपर, जसे जर्नलचे काही क्रायटेरिया असतात की अशा पद्धतीने तो पेपर मांडला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून म्हणजे त्या जर्नलमध्ये पब्लिश करणं सोपं जातं. तर मग ते सगळे चेक्स असतात की ऑथरनी आम्हाला ती सगळी डिटेल्स दिली आहेत की नाही, म्हणजे ऑथरची अफिलिएशनची डिटेल्स, त्यांचे ऑफिशियल ईमेल ID किंवा त्यांचे डिटेल्स बेसिक, को ऑथर्स असतील तर त्यांचं कन्सेंट. बऱ्याच वेळेस असं असतं की एक ऑथर हे सगळं सबमिट करतो, पण त्याच्यामध्ये म्हणजे पेपरमध्ये काम करणारे दुसरे ऑथर्स पण असतात, मग त्यांचंही कन्सेंट आमच्यासाठी गरजेचं असतं की हा निबंध पब्लिश करायचा का नाही करायचा, कारण त्यांचंही काम त्याच्यामध्ये जोडलेलं असतं. तर हे सगळे जे टास्क असतात ते सुद्धा जर्नलमध्ये पेपर आल्यानंतर चेक करावे लागतात, तर ते व्हेरीफाय करणं. आणि मग जेव्हा पेपर सगळं व्हेरीफाय होतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही पण असते की ऑफकोर्स रिसर्चर्स खूप जेन्युइनली त्यांचं काम पब्लिश करायला विश्वासाने आमच्या

0: कडे देतात, तर ते जेव्हा असतं तेव्हा चुकीचे पेपर पण पब्लिश होऊ नये हे सुद्धा बघणं हे आमचंच काम असतं. की जसे आम्हाला खूप इंटरेस्टिंग चांगले आउट ऑफ द बॉक्स पेपर्स येत असतात किंवा काय त्याला करंट टॉपिक्सवर खूप चांगले पेपर्स येत असतात, त्याचबरोबर कधी बऱ्याच वेळेस असं पण असतं की काही अनएथिकल पेपर्ससुद्धा आमच्याकडे येतात. तर मग ते अनएथिकल पेपर्स कुठले आहेत हे नॉर्मल पेपर्सपासून वेगळे करणं आणि ते रिजेक्ट करणं हे सुद्धा आमचंच बेसिकली काम असतं. कारण कसं आहे की रिसर्च जरी म्हटलं आपल्याला किती असं जरी वाटलं की रिसर्च म्हणजे काम तर डेफिनेटली उत्तम चालूच असतं, तो प्रश्नच नसतो, पण त्याचबरोबर रिसर्चर्सना पब्लिश करणं कुठेतरी म्हणजे जॉब सिक्युरिटी म्हणा किंवा स्टुडंटच्या दृष्टीने PhD कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने म्हणा पब्लिश करणं हे फारच गरजेचं असतं. मग जेव्हा पब्लिश करणं हे जेव्हा गरजेचं असतं तेव्हा काही अनएथिकल प्रॅक्टिसेससुद्धा समोर येतात. तर मग त्या प्रॅक्टिसेस म्हणजे चुकीचे पेपर पब्लिश होऊ नये ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर हे चेक आम्ही खूप रिजिडली करत असतो. आणि बऱ्याच वेळेस असं असतं की ॲज अ रिसर्चर म्हणजे मी हे सांगू शकते की आता सपोज मी एक पेपर पब्लिश केला, तो पेपर लिहिताना मी एका विशिष्ट पद्धतीने इंट्रोडक्शन लिहिलं किंवा काही रिझल्ट मी त्या पेपरमध्ये मांडले, त्याच्यानंतर मग एक वर्षांनी मी त्याच टॉपिकवर काम करते, मला पुढचे काही रिझल्ट्स मिळाले. जेव्हा आपण दुसरा रिसर्च पेपर पब्लिश करतो त्याच टॉपिकवर तेव्हा तो कमीत कमी 30% वेगळा असणं गरजेचं असतं. तर ते सुद्धा आम्ही बऱ्यापैकी चेक करत असतो की कुठला पेपर रिपीटर नाही होत आहे, भले ते त्याच रिसर्चरनी केला असेल किंवा दुसऱ्या रिसर्चरनी केला असेल, पण जर तो 30% वेगळा नसेल तर मग तो पेपर पेपर म्हणून छापणं बरोबर नसतं. तर हे सुद्धा आम्ही म्हणजे व्हेरीफाय करत असतो. तर हे सगळे जे चेक्स आहेत किंवा बऱ्याच वेळेस जर तुम्ही कुठलं एखादं स्वतःचं किंवा दुसऱ्या रिसर्चरचं जर केलेलं काम तुमच्या पेपरमध्ये मांडून त्यावर आधारित दुसरं पुढचं काम देणार असाल तर ते साईट करणं गरजेचं असतं. तर मग ते बरोबर ते रिसर्चरनी साईट केलंय की नाही, ते पेपर्स आपल्या रेफरन्सेसमध्ये मांडलेत की नाही.
1: एखाद्या वेळेस जर असं झालं की एखाद्या विषयावर दोन वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपर तुमच्याकडे जर आले असेल आणि एकाच विषयावर दोघांचे रिझल्ट जर कॉन्ट्राडिक्टरी असतील, मग अशा वेळेस तुम्ही काय करता?
0: आम्ही आमचे बेसिक चेक पहिला करतो. जर कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट्स असतील जे सायन्समध्ये येऊच शकतात म्हणजे ते आम्ही नाकारू शकत नाही बेसिकली, पण हे मग त्या त्या फील्डमधले जे एक्सपर्ट म्हणून आम्ही रिव्ह्युअर्सना बोलावतो हे रिव्ह्युअर्सकडनं जजमेंट येणं गरजेचं असतं. कारण आमच्याकडे आता एक जर आम्ही म्हटलं की आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पेपर्स बघते, तर माझी पूर्ण बॅकग्राऊंड तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नाही आहे, पण जरी सपोज मी सपोज ॲस्ट्रॉनॉमीचे जरी बघत असले तरी मी त्याच्यावर कमेंट नाही करू शकत की जरी कॉन्ट्राडिक्ट रिझल्ट आले तर ते पूर्ण बरोबर आहेत का चुकीचे आहेत. तर हे पूर्ण मग आम्ही इन्व्हाइट केलेल्या रिव्ह्युअर्सवर, दोन रिव्ह्युअर्स तरी कंपल्सरी असतं इन्व्हाइट करणं, पण आम्हाला जर वाटलं की बाबा दोन रिव्ह्युअर्सचे रिव्ह्यू इनफ नाही आहेत तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स सुद्धा इन्व्हाइट करू शकतो. सो सायन्स करेक्टली गेज होणं हे फार गरजेचं असतं.
1: तुम्ही रिव्ह्युअर्स बद्दल बोललात, संशोधन क्षेत्रामध्ये म्हणजे एकूणच हा जो काही रिसर्च पब्लिकेशनचं जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पीयर रिव्ह्यूला खूप महत्व दिलं जातं, ही संकल्पना काय आहे?
0: सो पीयर रिव्ह्यू म्हणजे काय असतं की आता आपण म्हणजे कुठलाही रिसर्च केला तर ॲज अ रिसर्चर मी म्हणेन की माझा रिसर्च बेस्टच आहे, पण तो जगमान्य झाला पाहिजे म्हणजे तो त्याच फील्डमध्ये काम करणाऱ्या इतर लोकांनी ॲक्सेप्ट केला पाहिजे, तरच तो पब्लिकेशनच्या लेवलला येऊ शकतो. तर त्याच्यासाठी मग ही प्रोसेस असते की एखादा कुठलाही रिसर्च पेपर आला तर तो कमीत कमी दोन त्या फील्डमधल्या टॉप रिसर्चर्सकडे म्हणा किंवा त्या फील्डमध्ये करंटली काम करणाऱ्या प्रोफेसर्सकडे म्हणा किंवा तो पेपर पाठवले जातात आणि मग ते पेपर चेक केला जातो की बाबा सगळे जे पॅरामीटर्स मांडलेले आहेत, जर एक्सपेरिमेंटल असेल तर मग ते एक्सपेरिमेंट्स बरोबर केलेले आहेत की थिओरॅटिकल असेल तर मग सगळे ते थिओरॅटिकली बरोबर त्याचे कन्सेप्ट बरोबर मांडलेले आहेत की नाही. तर हे सगळ्या गोष्टी मग रिव्ह्युअरना आम्ही इन्व्हाइट करतो, असे जे टॉप रिसर्चर्स असतात त्यांना, की असे असे तुमच्या फील्डमधले हे पेपर्स आले तर तुम्ही त्याला बेसिकली रिव्ह्यू करा आणि तुमचं मत आम्हाला सांगा. आणि एखादा रिव्ह्यू बरोबर नाही आलेला तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स पण इन्व्हाइट करू शकतो किंवा कॉन्ट्राडिक्टरी रिव्ह्यूज आले म्हणजे एका रिव्ह्युअरने आम्हाला सांगितलं की उत्तम रिसर्च आहे, दुसऱ्या रिव्ह्युअरचं मत वेगळं असू शकतं, तर मग आम्ही बऱ्याच वेळेस मग तिसरा रिव्ह्युअर चौथा रिव्ह्युअर बेसिकली एक कलेक्टिव्ह आम्ही आयडिया घेतो की हे जे काम केलेलं आहे ते किती प्रमाणात पब्लिश करणं योग्य आहे, आपल्या जर्नलला सुटेबल आहे की नाही, किंवा इन जनरल म्हणजे जेव्हा तो पब्लिश होऊन पेपर येईल तो त्या फील्डमध्ये किती प्रमाणात फरक होऊ शकतो म्हणजे त्या रिसर्चमुळे किती फरक पडू शकतो, किती नाविन्य आहे, तर ते रिव्ह्युअर्स शोधणं हे सुद्धा काम आमचं असतं बेसिकली, की त्या पेपरशी रिलेटेड करेक्ट रिव्ह्युअर्स शोधणं जगभरातून, म्हणजे फक्त भारतापुरतं नाही

किंवा रादर आम्ही तर असा प्रयत्न करत असतो की म्हणजे भारताच्या रिसर्चरनी पेपर दिला तर शक्यतो भारतात त्या विषयात काम करणाऱ्या लोकांना इन्व्हाइट न करता भारताबाहेरच्या लोकांना इन्व्हाइट करणं किंवा जर बाहेरचा पेपर असेल तर भारतातल्या लोकांना इन्व्हाइट करणं आणि रिसर्चर्सना आणि रिव्ह्यू करायला देणं जेणेकरून बायसिंग नसतं. कारण आपण आता एका कंट्रीमध्ये म्हणाल तर एका फील्डमध्ये काम करताना आपण सगळ्या रिसर्चर्सना ओळखत असतो स्टुडंट्स

0: लेक्चरर्सना ओळखत असतो, स्टुडंट्स प्रोफेसर्सना ओळखत असतात किंवा प्रोफेसर स्टुडंट्सना ओळखत असतात. तर बायसिंग कुठल्याही प्रकारचं होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे टोटली इंडिपेंडेंट रिव्ह्युअर्सना इन्व्हाइट करायचा शक्यतो प्रयत्न करत असतो.
1: कधी कधी रिसर्च पेपर्समध्ये डेटा मॅनिप्युलेशनची आपल्याला शक्यता दिसून येते, किंवा बऱ्याचदा आता AI मदतीने सुद्धा पेपर जनरेट केला जातो, अशा काही घटना तुमच्या समोर आल्यात का?
0: हो, म्हणजे AI बेस्ड पेपर्स आमच्याकडे येत असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे 2-3 कॅटेगरीज असतात. एक म्हणजे पूर्ण रिसर्चच AI वर असतो, ऑब्व्हियसली असे काही पेपर आले तर आम्ही रिजेक्टच करून टाकतो, म्हणजे त्याचा प्रश्नच नाहीये. की जर तुम्ही ऍक्च्युअली रिसर्च केलाच नसेल आणि जर AI मार्फत जर पेपर तुम्ही तयार केला असेल तर ते डिटेक्ट करणं तितकं डिफिकल्ट नसतं. म्हणजे काही टूल्स असतात जे AIचंच डिटेक्शन आम्हाला करून देतं, असं तो इश्यू नाहीये. आणि जसं मी सांगितलं तसं पीअर रिव्ह्यूला जेव्हा आपण तो पेपर पाठवतो तेव्हा डेफिनेटली त्या फील्डमधले जे एक्सपर्ट्स असतात ते तर डेफिनेटली ओळखू शकतातच की तो पेपर AI तर्फे आलेला आहे. दुसरा एक ऍस्पेक्ट जो आता खूप प्रमाणामध्ये वापरला जातो तो म्हणजे लँग्वेज सुधारण्यासाठी. तर जी सगळी पब्लिकेशन हाऊसेस आहेत, म्हणजे सेज म्हणा किंवा इतर जी आहेत पब्लिकेशन हाऊसेस, ती लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतच. म्हणजे जर तुम्ही जर नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग नसाल तर तुम्हाला तुमचा पेपर लँग्वेज म्हणजे प्रॉपर इंग्लिशमध्ये मांडण्यासाठी लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस तर प्रोव्हाइड करतच असतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आता रिसर्चर्स ऑब्व्हियसली नीट AIमध्ये, जरी आपण आता फॉर एक्झाम्पल आपण भारतामध्ये बऱ्यापैकी इंग्लिश स्पीकिंग कम्युनिटी आपली आहे, पण तरीही जेव्हा आपण एखादा मांडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एक बेटर इंग्लिशमध्ये तो पेपर मांडा. तर त्याच्यासाठी जे आपण ग्रॅमॅटिकल करेक्शनसाठी वगैरे जे AI वापरतो, तर तसं जर वापरलं गेलं म्हणजे रिझल्ट्सना टच न करता लँग्वेज एडिटिंगसाठी, तर ते काही प्रमाणामध्ये ऍक्सेप्टेबल असतं. पण ते सुद्धा आता कंपनी टू कंपनी त्यांचे पॅरामीटर्स चेंज असतात आणि ते सबमिशनच्या वेळेस त्या गाईडलाईन्स ऑथर्सना दिलेल्या असतात. सो त्या गाईडलाईन्समध्ये जर एखादं पेपर बसत असेल तर तो आम्ही पुढे पाठवतो. आणि ऑफकोर्स ऑथर्सनी सुद्धा आम्हाला कळणं गरजेचं असतं सबमिट करताना की बाबा आम्ही लँग्वेजसाठी AI वापरलेला आहे. ओपनली जेव्हा ते मांडतात तेव्हा मग ऑब्व्हियसली त्याचा काही इश्यू नसतो.
1: विज्ञान संबंधी विविध संकल्पना असतील किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही घडामोडी घडत असतील तर त्या संबंधित सुद्धा तुम्ही आता लेखन करतात, मराठीमध्येच खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये समजवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करतात, बऱ्याच अशा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा तुम्ही आता आर्टिकल्स लिहित आहेत, याबद्दल थोडं सांगा.
0: तर मला बेसिक एक ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे, खरं तर वेड आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की मी जेव्हा शिकत होते तेव्हा मला जे सिनियर्स भेटले त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या चांगल्या शिकायला मिळाल्या. जे मी एक खगोल मंडळ म्हणून NGO आहे त्याचा पार्ट होते, तर तिथे जे माझे सिनियर्स होते त्यांनी मला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. पब्लिक आउटरीच खरं तर मी तिकडूनच खूप जास्ती प्रमाणामध्ये शिकले. तर मला जे शिकायला मिळालं ते मला असं वाटतं की इतर लोकांपर्यंत पोचवता आलं तर डेफिनेटली ते मला चांगलं वाटतं. म्हणून त्यासाठी मग लेखन एक गोष्ट की वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून छोटे छोटे टॉपिक्स असतात की आता एखादा इव्हेंट ॲस्ट्रोमध्ये झाला तर मग त्याच्याबद्दल लिहिणं, म्हणजे तो मग कुठलाही असेल की आता जसं आर्टेमिस यान जाऊन आलं चंद्राभोवती फिरून आलं तर ना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला इंटरनेटवर या सगळी माहिती मिळतेच. पण कसं असतं की बऱ्याच वेळेस आता आम्हाला एक ॲस्ट्रोनॉमीची आवड आहे म्हणून आम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च करू वाचन करू, पण खूप वेळा असं असतं की माहिती हवी असते लोकांना पण स्पेसिफिकली जाऊन वाचन करणं हे होत नाही. मग जर लोकल वृत्तपत्रामध्ये जर ह्याच्यामध्ये एखादा कॉलम आला तर घरी बसलेले आजी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत त्याच्याबद्दल आपलं वाचन होत असतं. इंटरनेटवर म्हणाल तर ऑब्व्हियसली बरेचशी माहिती जी असते ती इंग्लिशमध्ये अवेलेबल असते, मराठीमध्ये असते नाही असं नाही. म्हणजे माझं उद्दिष्ट हे आहे की हे मराठीतून जर आपल्याला लोकांपर्यंत पोचवता आले तर एक जनरल नॉलेज वाढतं. म्हणजे सगळेच जण हे वाचून काही ॲस्ट्रॉनॉमी रिसर्चमध्ये येतील असं नसतं, पण एक आवड असते ॲस्ट्रॉनॉमीची लहानपणापासून आणि त्याच्याविषयी ही जनरल नॉलेज म्हणजे एक वाढत जातं. म्हणून एक तो छोटासा प्रयत्न असतो. आणि दुसरा एक प्रयत्न हा पण आहे की मी जेव्हा ह्याच्याबद्दल लिहिते तेव्हा माझ्याही ज्ञानात भर पडत असते.
1: ॲस्ट्रॉनॉमीमध्ये तुम्ही PhD केली, ॲस्ट्रोसॅट सारख्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलं, रिसर्च पब्लिकेशन्स जे आहेत त्यांचं रिव्ह्यू करण्याचं सुद्धा तुम्ही काम बघता आणि त्या पलीकडे जाऊन मराठी वृत्तपत्रांसाठी तुम्ही विज्ञानविषयक लिखाणसुद्धा करतात. अशा जवळजवळ 4 टप्प्यांमध्ये आपण तुमचा आतापर्यंतचा अनुभव जर विभागला तर मग बेसिक सायन्सेस म्हणजे अशा विषयामध्ये जर कोणी शिक्षण घेतलं असेल आणि मग करिअर निवडीचा मुद्दा जर त्या व्यक्तीसमोर जर असेल तर मग अशा व्यक्तीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: फंडामेंटल सायन्स डेफिनेटली खूपच इंटरेस्टिंग असतं, पॅशन असते, मलाही होती. आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचं ही एक शाळेपासून मी म्हटलं तसं एक पॅशन होती. मला करिअर करायला सुद्धा मिळालं, मला चांगलं

0: रिसर्च टॉपिक्समध्ये आले ज्याच्यावर मी काम करू शकले. पण जेव्हा मी रिसर्चमधनं ॲक्च्युली म्हणजे साधारण PhD कम्प्लीट करून जेव्हा ह्याच्यातनं बाहेर पडले तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे इन जनरल जर तुम्ही भारतात बघाल किंवा भारताच्या बाहेर बघाल तर वर्षाला नंबर ऑफ PhDs जे होतात ते भरपूर आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये एस्पेशली भारतामध्ये आपल्याकडे जॉब्स नाही आहेत. म्हणजे एक सपोज हे 10 ते 12 मुलं जर PhD करून बाहेर पडले तर ॲक्च्युअल रिसर्चमध्ये कंटिन्यू करणारा त्यातला साधारण एकच मुलगा असतो, कारण तेवढ्या प्रमाणामध्ये जॉबसुद्धा अवेलेबल नाही आहेत. तर मग अशा वेळेस तुमचं रिसर्चचं ज्ञान किंवा फंडामेंटल ज्ञान वेस्ट होतं का? तर असं नाही आहे. खरं सांगायचं तर PhD करताना तुम्ही ज्या काही स्किल्स डेव्हलप करता त्या स्किल्स जवळजवळ इतर सगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही वापरू शकाल. सगळ्यात इम्पॉर्टंट की अनालिटिकल माइंडसेट, की एखादा टॉपिक तुमच्यासमोर आहे तर तुम्ही त्या टॉपिकचा अनालिसिस कसं कराल, किंवा डेटा जो असतो तो डेटाकडे तुम्ही कुठल्या प्रकारे बघाल, तर डेटामधनं तुम्ही आउटपुट काय काढाल, हे एक बेसिक ट्रेनिंग PhD वेळेस डेफिनेटली प्रत्येक स्टुडंटचं होत असतं. त्यामुळे तुम्ही कुठलाही फंडामेंटल सायन्स असो, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी असो, फिजिक्स असो, म्हणजे केमिस्ट्री असो, कुठलंही घ्या, पण एक जे हे माइंडसेट तयार होते, हे जे स्किल्स तयार होतात, इतर पण बऱ्याच वेगवेगळ्या स्किल्स तुम्ही डेव्हलप करता, तर त्या स्किल्स इतर बऱ्याच फील्ड्समध्ये ॲप्लिकेबल असतात. म्हणजे डेटा सायन्स तर एक मोठी फील्ड आहेच, जिथे आत्ता म्हणजे तुम्ही जे अनालिटिकल स्किल्स शिकता त्या डेफिनेटली तिथे हँडल करू शकता. आता मी हे जे पब्लिकेशनमध्ये काम करते तर पब्लिकेशनमध्ये सुद्धा म्हणजे खरं सांगायचं तर इथे PhDsना खूप मोठा स्कोप आहे, कारण इथे काम करायला PhDs लागतात. कारण कसं असतं की तुम्ही MSc पर्यंत सुद्धा तुम्हाला रिसर्च विषयी माहिती असते, नक्कीच तुम्ही एखाद दुसरे प्रोजेक्ट करून पेपर सुद्धा छापाल, पण PhD वेळेस जी एंटायर पियर रिव्ह्यू प्रोसेस म्हणा किंवा रिसर्चची प्रोसेस जी तुम्हाला नीट कळते ती तुम्हाला MSc तितक्या प्रमाणामध्ये लक्षात आलेली नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा जर्नलमध्ये काम करायला येता तेव्हा तुम्हाला एकतर पूर्ण रिसर्च काय ही आयडिया असणं गरजेचं असतं, त्याच्यामधले प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा गोष्टी हँडल केल्या जातात, पेपर कसे लिहिले जातात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला PhD खूप व्यवस्थित तुम्ही शिकता. तर हे जे नॉलेज असतं ते तुम्ही आत्ता तुमच्या म्हणजे बेसिकली पब्लिकेशन हाऊसेसमध्ये नीट अप्लाय करू शकता, की एखाद्याचा पेपर आला तर आम्हाला बघूनच कळतं की तो पेपर बरोबर लिहिला गेलाय की नाही, म्हणजे टॉपिक ही वेगळी गोष्ट असते पण तो प्रॉपर साच्यामध्ये मांडलाय की नाही. तर हे तुम्हाला मे बी MSc झाल्यानंतर तितक्या प्रकारे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर कळणार नाही, जे तुम्हाला PhD नंतर खूप नीट कळू शकेल. जरी तुम्ही ॲक्च्युअल रिसर्चमध्ये पुढे नाही कंटिन्यू केलं तरी तुमच्या PhD नंतर तुम्हाला डेफिनेटली कुठल्याही सब्जेक्टचं असो, मग तुम्हाला पब्लिकेशन हाऊसमध्ये खूप जास्ती जॉब्स अवेलेबल असतात. टीचिंग लाईन एक गोष्ट आहे, टीचिंग लाईनला तर तुम्ही डेफिनेटली जाऊच शकता आणि ती स्टँडर्ड आहे. म्हणजे रिसर्च नंतर टीचिंग इज द एक लाईन जी बरेचसे रिसर्चर्स निवडतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हे जे पब्लिकेशन हाऊस आहे डेटा सायन्समध्ये तुम्ही जाऊ शकता. नुसतं ते नाही, इतर आता काही इंटरेस्टिंग जॉब्स AI जनरेट झालेले आहेत, की AI प्रॉम्प्ट साठी किंवा AI बेसिकली तयार करणं, तर असेही काही जॉब्स आता माझे काही फ्रेंड्ससुद्धा त्याच्यामध्ये काम करत आहेत. एक रिसर्चर म्हणून एक फिजिक्स बऱ्यापैकी येतं, तर मग तुम्ही AI फिजिक्समध्ये कसं ट्रेन कराल? तर हे सुद्धा जॉब्स आता खूप जास्ती जनरेट झाले, तर तिथे सुद्धा तुम्हाला या त्या त्या विषयामध्ये PhD केलेले लोकांची गरज असते, की तुम्ही प्रॉब्लेम्स तयार करता AI ट्रेन करण्यासाठी, मग ते प्रॉब्लेम्स AI बरोबर सॉल्व केलेत की नाही तर हे कोण बघणार? तर तुमची जी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टी असते त्याच्यात तुम्ही बेसिकली हे बघू शकता की AI ते प्रॉब्लेम्स बरोबर सॉल्व करते की नाही. मग अशा पद्धतीची जी हाय पेईंग जॉब्स मी खरं तर सांगेन असे आत्ता निर्माण झालेले आहेत, तर ते तिथे सुद्धा बऱ्याच PhDची गरज असते. असं अजिबात नाही आहे की तुम्हाला रिसर्चमध्ये कंटिन्यू नाही करता आलं तर तो डेड एंड आहे. उलट मी म्हणेन की PhD नंतर इतके वेगवेगळ्या ठिकाणी PhD गरज असते की एक्सप्लोअर करणं हे खूप जास्ती गरजेचं असतं ड्युरिंग PhD.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी बातचीत केली. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांच्या ॲस्ट्रोसॅट या विशेष प्रोजेक्टविषयी, त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रामध्ये रिसर्च पब्लिकेशन कसे केले जातात आणि ते करण्यासाठी कुठकुठल्या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे, कुठकुठल्या महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्यांच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे हे आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. आणि त्याही पलीकडे जाऊन मराठीमध्ये विज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील किंवा विज्ञानासंबंधित वेगवेगळ्या घडामोडी असतील त्या वृत्तपत्रांमध्ये त्या कशाप्रकारे मांडतात हेही आता आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।
5: हॅलो
6: हॅलो,
5: क्या हाल है?
6: बड़ा बुरा ये साल है।
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
7: कॉमर्स मधील करिअरच्या संधी,
8: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके। खर्च पण फार जास्त नाही आहे, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
7: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत। रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3र्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यांतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत. मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती

0: नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. याप्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या मोहिमेत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तमिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6° इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचा आत्मसमर्पण आणि अंदमानमध्ये

0: नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:45 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्त विशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15 वाजता.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे।
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी,
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी,
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।

0: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
0: संवाद क्रांतीचा
2: अद्भुत प्रवास.
3: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेड मार्फत कालच 1,235 रुपये प्रतिक्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक, या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2,000-2,200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3,000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय? इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निविष्ठा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेल्या कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कट अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
2: निर्यात बंदी

0: हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईन की ज्यामध्ये साधारणतः 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली, आणि मग या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी केली, आणि आता अलीकडे 2023 मध्ये पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं, किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला, पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने वर्षातले अनेक दिवस हे जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय, आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली त्या दरवाढीमध्ये त्या कशा कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही, कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: नाही, राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता, त्याच्या नंतरच्या कालावधीत एखाद दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MISC स्कीम राबवा, मार्केट इंटरनेशन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही, आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-20,000 टन 15,000 टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला, मग पुढे जाऊन 1.5 लाख टन 2021 ला, पुढे जाऊन 2.5 लाख टन 3 लाख टन, नंतर 7 लाख टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, पण तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळे आणि गैरव्यवहारामुळे या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं, आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCCF याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळे आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं, आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने NCCF सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने NCCF इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात NCCFने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली, पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली. आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता अधिक स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला, आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे, आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही, आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं, आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे

0: 40 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा तीन हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो, याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं, तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये, अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडं आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय, म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं, शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडं ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार या मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आंदोलनांमधून पण आम्ही या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते, अशाही समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधी संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली. तिथं आता एक नव्याने सचिव स्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्चच 2000 रुपयापेक्षा 2500 रुपयापेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 रुपयाचा भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 रुपयाचा भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेची आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
0: श्रोते, यावेळी संध्याकाळचे

0: 102.9 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: कमी कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे. हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि टोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे कमल कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे. हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि टोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे कमल कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे. हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि टोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे कमल कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22 ते 24 मे. हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि टोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ.
0: सायंकाळचे 7:30 वाजले. सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948 अर्थात 16 मे 2026। शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूयात लक्ष्मीकांत सवाराम जोशी राहणार मोगरा यांचे नैसर्गिक शेती याबद्दलची मुलाखत।

0: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये लक्ष्मीकांत सावळाराम जोशी, राहणार मोगरा, तालुका माजलगाव हे आलेले आहेत. त्यांनी मागील 16 वर्षांपासून नैसर्गिक शेती या विषयावर आपलं तन मन धन सर्व पणाला लावून काम केलेलं आहे. त्यांचे नैसर्गिक शेतीबद्दलचे अनुभव आज आपण ऐकून घेऊयात. राम राम.
1: राम राम.
0: आपण नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आपणाला कशामुळे वाटलं?
1: साधारणतः 2013-14 इसवी सन होता. त्या इसवी सनामध्ये रासायनिक खतांचे निरंतर वाढते भाव, उत्पादनात होणारी घट, मिळणारा भाव आणि शेती हा व्यवसाय आजबट्ट्याचा दैनंदिन होत चाललाय असं निरंतर वाटत होतं. यामध्ये आपण काही बदल करू शकतो का असा विचार करत असतानाच जवळच्या परभणी जिल्ह्यामध्ये 8 ऑगस्ट 2014, 8, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीचे जे प्रणेते आहेत त्यांचं 3 दिवसाचं शिबिर होतं. आणि मग त्या शिबिराला परभणीमधील जी पाळेकर कृषी ती काम करणारी जी टीम होती त्या टीममध्ये माझा भाऊ पण एक सदस्य आहे. त्या टीमनं त्यांनी आग्रह केला की तू हे शिबिर करावं. मी बोलो असं शिबिर केल्यानंतर शेती होत नाही, व प्रत्यक्ष शेतात राबावं लागतंय. मी राबतोय म्हणलं परंतु काही अपेक्षित असं उत्पन्न भेटत नाही आणि शिबिर विरो करून काय होणार नाही. मग त्यांनी माझी मानसिकता बदलली की एकदा तू येऊन जा, 2 तास बस, 1 तास बस, वाटलं तर थांबण्यात निघून जा. शेतातली कामं सोडून जावं का नाही असं मला सुद्धा प्रश्न पडला होता. परंतु साधारणतः 2010 अतिशय दुष्काळ पडला होता, पाणी नव्हतं, जूनची पेरणी झाली होती, जुलै ऑगस्टमध्ये पिकांची परिस्थिती अगदी माना टाकल्यासारखी पिकं होते. शेतात काही काम नव्हतं, खुरपायचं काम नव्हतं, कारण पाऊसच नव्हतं.

0: ऑगस्टमध्ये मग चला म्हणलं शेतात तर काम नाही बघून येऊ शिबिराला जाऊ आणि मग सरांच्या शिबिरात पहिल्यांदा बसलो अगदी मागच्या बेंचवर बसलो होतो बाहेरची बाहेर निघून जाऊ अशा विचारात परंतु सरांनी सुरुवात केली आणि मग शेतीची विषयी आजबट्ट्याचा व्यवसाय कशामुळे होत आहे दिवसेंदिवस रासायनिक खताचे दुष्परिणाम काय होत आहेत जमिनीचं प्रदूषण कशा पद्धतीने वाढत आहे हवा प्रदूषित कशामुळे होत आहे शेतकऱ्याच्या मूल्याला बाजारभाव का भेटत नाहीये याच्यातून काही मार्ग आहे का त्यांचे जे अनुभव त्यांनी सांगितले आणि मग ते थोडेसे मला भावले आणि मग ज्यावेळेस मधल्यांची इंटरव्ह्यू झाली तो एकदम पुढच्या फ्रंट सीटवर जाऊन बसलो आणि 3 दिवसाचं शिबिर केलं शिबिर केल्यानंतर असा निश्चय केला की इथून पुढे रासायनिक खत शेतात वापरायचंच नाही घरी रासायनिकचे पोते होते 8-10 आणले तिथूनच सांगून दिलं गड्याला की हे पोते आता आपल्याला टाकायचे नाहीत त्याला काहीही करू नका जर शेत शिरवू द्या तीन भावांची आमची एकत्रित शेती आहे तिघांनी विचार केला की दिवसेंदिवस जे ही रासायनिक खतांनी जी काही पर्यावरणाची हानी होती आहे आपलं कर्तव्य आपल्यापासून सुरुवात करूया आणि मग तेव्हापासून रासायनिक खतं पूर्ण बंद केले आणि मग 14 ऑगस्टपासून पूर्णपणे जीवामृत बीजामृत आच्छादन आणि अशी वापसा हे जे 4 स्तंभ आहेत गुरुजींचे त्या स्तंभावर काम करायला आरंभ केला
1: सर शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेती याची ही जी संकल्पना आहे ही थोडी विशद करून
0: चालेल चालेल नैसर्गिक शेतीमध्ये आता अलीकडे काय झालं आहे किंवा रासायनिक शेतीची दुष्परिणाम सर्वांना ठाऊक झाले म्हणजे शोषणकारी व्यवस्था काय झाली आहे सजग झाली आहे जागरूक झाली आहे त्यांनाही माहीत झालंय की आता रासायनिक खतं मोठ्या प्रमाणावर चालणार नाहीत किंवा शासन सुद्धा याला उत्तेजन देणार नाहीये याची हळूहळू सबसिडी कमी करताय म्हणून जी रासायनिक शेती करण्याची शोषणकारी व्यवस्था आहे तीच जैविक मध्ये आली आहे आणि मग ती स्वतःचे जैविकचे प्रॉडक्ट करते आहे रासायनिक शेतीमध्ये आपण विचार करा आज डीएपी आपण घ्यायला गेलो तर साधारणतः 35 ते 40 रुपये किलोचा डीएपी भेटतो परंतु जैविकचे जर आपण एखादं लिटरचं जर घ्यायचं झालं तर आज 600 ते 700 रुपये याच्यापेक्षा 10 पट कॉस्टली आहे आणि त्याचे परिणाम की त्याचे फायदे आहे त्या अपेक्षित प्रमाणामध्ये शेतीत मिळत नाहीत म्हणून पाळेकर सर असे म्हणतात की असा शेतकरी जो स्वतःच्या निविष्ठा स्वतः तयार करेल आपल्या गोठ्यात आपल्या शेतात तयार करेल आणि तो वापरेल तो म्हणजे नैसर्गिक शेतकरी म्हणून आमचा आग्रह आहे की नैसर्गिक शेती म्हणून चालत नाही जैविक शेती म्हणून चालत नाही ऑर्गॅनिक शेती म्हणून चालत नाही एक डेफिनेशन त्याला निश्चितता पाहिजे म्हणून पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असं आम्ही आग्रहाने जे म्हणतो ते कशामुळे म्हणतो की असा शेतकरी जो स्वतःच्या निविष्ठा स्वतः करेल आणि निविष्ठा करणं काही फार कठीण नाहीये आपल्या उकरडीतल्या शेण्यापासून घनजीवामृत आपण करू शकतो द्रव शेण गोमूत्रापासून लिक्विड द्रवरूप जीवामृत करू शकतो मोटरच्या सहाय्यानं पंपाच्या सहाय्यानं आपण वापरू शकतो म्हणून अवघड कठीण आहे फक्त शेतात पाय रवला पाहिजे उगवता सूर्य आणि अस्ताचा सूर्य ज्या शेतकऱ्यांचा शेतात असतो त्या शेतकऱ्याला हे तंत्र विकसित करणं काहीही कठीण नाही असा माझा अनुभव
1: नैसर्गिक शेतीमध्ये आपण जे सर्व पिकं रासायनिक खत लावून देऊन घेतो हो ते सर्व घेता येतील का आपल्याला
0: नाही नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक खतं वापरूच नाहीत कारण जमिनीमधले जे उपयुक्त जीवाणू आहेत ते नैसर्गिक शेतीनं नाश पावले आहेत गावरानी गांडूळ असू द्या अनेक प्रकारचे जीवाणू आहेत सगळे जीवाणू रासायनिक खतामुळे नष्ट पावलेत थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर रासायनिक शेती म्हणजे हॉटेलचं जेवण आहे एखादा विद्यार्थी 10वी 12वी झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी एखाद्या शहरात जातो आणि हॉटेलचं अन्न खातो 3 वर्ष 4 वर्ष जोपर्यंत शिक्षण होत नाही तोपर्यंत त्याला ते अन्न कितीही चांगलं द्यायचा प्रयत्न केला हॉटेल मालकाने तरी ते अन्न रुचत नाही पचत नाहीये त्याला कधी कधी आपल्या घरी जाऊन भाकरी आणि भाजी चटणी खातो असं वाटतंय तद्वत रासायनिक शेती तशी आहे हे हॉटेलचं जेवण आहे 30-40 वर्ष आपण निरंतर शेतात टाकत राहिलो जोपर्यंत तुमच्यात क्षमता ती शेतीमध्ये होती तोपर्यंत ते पचलं आता 30 ते 40 वर्षानंतर ते अंगावर काढतंय ते पचत नाहीये म्हणून रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेती दोन्हीचा मेळ बसत नाही आणि गरज पण नाही
1: परंतु असं म्हटलं जातं की रासायनिक खतं देणं जर बंद केलं तर उत्पन्नावर परिणाम होतो आणि उत्पन्न तेवढं निघत नाही तर याबाबतीत सत्य काय आहे आपला अनुभव काय
0: ही दिशाभूल आहे चक्क उत्पन्नामध्ये थोड्या प्रमाणामध्ये घट होते निश्चितच हे मान्य करतो परंतु जो पूर्ण क्षमतेनं महिन्यातून 200 लिटर जीवामृत पिकाला वापरतो महिन्यातून जीवामृताचे लिक्विड जीवामृत 2 स्प्रे करतो आच्छादन वापसा हे 4 स्तंभ वापरतो आंतरपिकाचं व्यवस्थित नियोजन करतो त्याला कसल्याही प्रकारचं उत्पादनात कमी होत नाही माजलगाव तालुक्यात अनेक शेतकरी आज लक्षाधीन झालेत जाधव सारखे आहेत त्याच्यानंतर अजून दत्ता लाखे सारखे आहेत अजून बोटा माझ्यासारखे अनेक जण आहेत जे की शेतीतून बऱ्यापैकी शेती तुम्हाला टाटा बिर्ला धीरूभाई अंबानी निश्चित करणार नाही परंतु तुमच्या गरजे इतकं उत्पादन शेती ही एक जीवन पद्धती आहे सर शेतीतून काय फार कोट्यवधी रुपये तुम्हाला कमवतात असं अपेक्षित नका धरू एक जीवन पद्धती आहे तुम्हाला खाऊन पिऊन जगवण्यापुरती शेतीत तुम्हाला उत्पादन

0: देऊ शकते. तुम्हाला कोट्याधीश लक्षाधीश कोट्याधी कोटी असे उत्पन्न करून देणार नाही, परंतु ज्या आपल्या गरजेपुरतं आहे तेवढं निश्चितच या शेतीतून नैसर्गिक शेतीमधून प्राप्त होतं असा आमचा तरी अनुभव आहे.
1: आपण जे सांगितलं हे बाहेर जनतेचा जो मानस आहे त्यानुसार आपण सांगितलं, पण मग शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आपणास का वाटतं?
0: आपण पाहतोय की दिवसेंदिवस रासायनिक खतं हे आपल्याला इम्पोर्ट करावं लागतात. नुकतंच पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं आहे किंवा ज्या बाहेर देशातून, आता युद्धजन्य परिस्थिती आहे, बाहेरचे पेट्रोकेमिकल आपल्याला मिळतील असंही नाही, त्याचे येतील तर त्याचे भाव 10 पट असणार आहेत. त्याच्यामुळे आपण हे आत्मनिर्भर नाहीत, परावलंबी होत आहेत. पूर्वीची शेती परावलंबी नव्हती, आत्मनिर्भर होती. शेण घरीच होतं, गोमूत्र घरी असायचं, बियाणं आपला आपण शेतकरी राखायचा आणि मग उत्पादित झालेला माल तालुक्यात नेऊन विकायचा, त्याचे पैसे यायचे. पाळेकर सरांचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीची शेती करा जे की तालुक्याचा पैसा गावात येईल, गावातला पैसा गावातच राहील. ज्यावेळेस हा माल तालुक्यात जाईल त्यावेळेस जिल्ह्याचा पैसा तालुक्यात, विभागावरला पैसा गावाकडे येईल, परदेशातला पैसा आपल्या देशात येईल. म्हणजे आपल्याला हे साधन, कारण नैसर्गिक शेती करणारे आज खूप लोक कमी आहेत, मागणी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही पाहतोय, आमची मागणीच्या प्रमाणात आम्ही पुरवठा करू शकत नाही एवढी मागणी आहे. बाजार मूल्यापेक्षा भाव पण लोक जास्त द्यायला तयार आहेत. मग आज गरज काय आहे? आपण सतत एक ते एक पीक घ्यालो, ऊस ते ऊस घ्यालो, सोयाबीन ते सोयाबीन घ्यालो, त्यामुळे जमिनीची जैव विविधता बिघडून चालली आहे, जीवाणूंचं तर आपण संपलेच आहेत. आणि याच्यासोबतच आपण जर याच रासायनिक शेतीनं जर पुन्हा पुन्हा एक ते एक पीक पद्धत करत गेलो तर जमिनी टणक होणे, क्षारपड होणे आणि मग मिरची होणे, अशा पद्धतीने हा जमिनीचा वाटचाल इकडे चालली आहे. म्हणून सगळ्यांचा आमचा आग्रह आहे की नैसर्गिक शेती जर करत राहिलात तर जीव, जमीन, पाणी, पर्यावरणाचं संतुलन होणार आहे. पर्यावरणानं, निसर्गानं शुद्ध हवा, विषमुक्त अन्न, विषमुक्त पाणी हा सजीवाचा, सर्व सजीवाचा नैसर्गिक अधिकार आहे, जो हरित क्रांतीनं सर्व भक्ष्य आपल्यापासून हिरावून घेतला आहे. ज्या पद्धतीने हरित क्रांतीनंतर खतं आपण वापरतो हा नैसर्गिक अधिकार त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. आणि हा धोका जर संपूर्णतः संपवायचा असेल त्याला पर्याय तोच आहे की पुन्हा पहिल्या जागेवर म्हणजे नैसर्गिक शेतीवर यावं लागेल. जीवामृत शेण वाढवावं लागेल, गायी वाढवावं लागतील, बैल वाढवावं लागतील. इतर रासायनिक खतं दिल्यामुळं काय झालं, ह्या गायी बैलाची किंमत कमी झाली आणि शेतकऱ्यांनी गोठ्यातली गाय हळूहळू बाहेर काढली आहे. आज गुरांची संख्या अतिशय नगण्य झाली आहे. ही योग्य नाही. आपण जगलो आपल्या सोबत बाकीचे जीव पण जगले पाहिजेत. त्यांच्यावर आपलं एकमेकाचं सहजीवन आहे आणि जोपर्यंत हे सहजीवन अबाधित होतं तोपर्यंत माणसाचं आरोग्य पण चांगलं होतं. 80 वर्षाचा मनुष्य 100 किलोचं वजन उचलत होता. आज 80 वर्ष जगणं तर सोडूनच द्या, आज 50 किलो उचलायला क्षमता नाही. आज 50-25 किलो उचलताना माणूस कुतत्वय. मग आपण ही प्रगती केली आहे का, नेमका अधोगतीकडे आलो हा विचार करण्याची गोष्ट आहे. मनुष्याचं आयुष्य बलवान होणं, मोठं होणं आणि बलवान आणि निरोगी जीवन जगणं हा पूर्ण सजीवाचा अधिकार सर्व हरित क्रांतीने हिरावून घेतला. ज्यावेळेस गरज होती हरित क्रांतीची नव्हती असं नाही म्हणायचं, पण त्यावेळेस भुकेनं अन्नाला आपण त्राही त्राही होतो त्यावेळेस ती गरज होती, पण आज तशी गरज नाही. हजारो लाखो टन अन्नधान्य कुचतंय, रासायनिक शेतीपासून तयार होणारा माल पडून राहतोय, मालाला मूल्य भेटत नाही. दुसरी गोष्ट मला एक आवर्जून सांगा वाटत, शासनाच्या अनेक योजना असे आहेत ज्या किंवा गोरगरिबाला अन्नधान्य, परंतु आज अन्नधान्याची पंचायत नाही. कोण्या घरामध्ये अन्नाचा त्राही त्राही आहे किंवा अन्न नाहीये शिरभर असं दिवस आता नाहीत. 72 ला होते हे दिवस पण आता नाहीत. आता स्वस्त धान्याच्या दुकानांच्या माध्यमातून शासन असं धान्य पुरवायचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यातलं 80% धान्य हे घेणारे लोक विक्री करतात. तांदूळ असू द्या, गहू असू द्या, त्याचा काय उपयोग नाही. म्हणून पोषण मूल्यानं समृद्ध असं चांगलं अन्न निर्माण करायचं असेल तर नैसर्गिक शेतीनं आलं पाहिजे. नैसर्गिक शेतीमधून पोषण मूल्यानं समृद्ध अन्न खाल्ल्यानं मनुष्य बलवान होईल आणि पीक सुद्धा बलवान होईल.
1: नैसर्गिक शेती केल्यानंतर आपणास काय फायदे जाणवले आहेत या इतक्या वर्षात?
0: नैसर्गिक शेतीचे फायदे जर म्हटलं तर एक समाधान आहे की विहिरीचं पाणी चांगलं गोड लागतंय, अन्नधान्याची चव बदलली आहे, समाजामध्ये पाहण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन बदलतोय किंवा हा माणूस एक वेगळ्या पद्धतीनं जातोय. त्याबरोबरच पूर्ण कुटुंबाला, आपल्या घरात जी काय माणसं आहेत 10-20-25 त्या सगळ्यांना त्यांचं ताटली विषमुक्त कशी होईल. 2014 ज्यावेळेस आम्ही विचार केला की हे आपल्या ताटलीचे जे अन्नपदार्थ आहेत, जे आहेत डाळ आहे, भाजी आहे, भाकर आहे, चपाती आहे, हे ह्याच्यातलं आपलं काय काय विषमुक्त करता येईल, जेवढं करता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया. म्हणजे गुळ असेल तो आपण आपला, जसं की जाधवाचा गुळ उद्योग आहे त्याच्याकडून गुळ घेणे, कोणी करडीचं तेलाचं घाणं आहे त्याच्याकडून करडीचं तेल घेणे, कोणी ज्वारी उत्पादन करते त्याच्याकडून ज्वारी घेणे, कुणी कडधान्याचं डाळी उत्पादन करते त्याच्याकडून डाळी घेणे, असं हळूहळू आपलं हे ताट 100% विषमुक्त कसं होईल या दृष्टीने आपण जर केल्याने होत आहे रे अधिक

केलीची पाहिजे. प्रयत्न तर करा, केल्यामुळे होत आहे. कारण बरेच जण काय म्हणायचे, ठीक आहे तुम्ही एक बिना खताची भाकरी खाल पण वरण डाळीचं नाही भेटलं तुम्हाला, ठीक आहे ज्वारी तर खा, एकदा सुरुवात तर करा, त्याची चव तर बघा. त्याची चव जर लागली का तर मनुष्य निश्चितच हे प्रयत्न पुढे वाढवत राहील आणि भविष्यात सुद्धा. आज जी ग्लोबल वॉर्मिंगची जी समस्या आहे, जागतिक तापमान वृद्धीची, ही तापमान वृद्धीची समस्या कशामुळे आहे,

0: ही तापमान वृद्धीची समस्या कशामुळे आहे? फोटॉनच्या कणाच्या रूपाने सूर्यशक्तीचा जो विकर आणि अतिनील किरण ह्या ओझोनच्या थरातून आपल्या खाली आले, डायरेक्ट आलेले, कशामुळे आलेले? आपण ज्या शेतीमधून जे कार्बन वायू उत्सर्जन होतो त्यामुळे ते ओझोनला छिद्र पडतात ना, त्यामुळे मोठं नुकसान होत आहे. हे शेतकऱ्याच्या, जनसामान्य शेतकऱ्याच्या ज्ञात नाही, लक्षात नाही, त्या अज्ञातपणे केल्या चुका आहेत. ह्या चुका जर शेतकऱ्याला समजावून सांगितल्या आणि ध्यानात जर आल्या तर शेतकरी हा विठुरायाचा पाईक आहे. त्याला समजलं की आपण जे करतो ते चुकीचं आहे तर निश्चितच तो चांगल्या मार्गावर येईल. म्हणून कृषी विद्वानाने, त्या विद्यापीठानं हे ज्ञात करून सांगावं, ह्याचे वेगळे शिबिरं घ्यावीत किंवा काय दुष्परिणाम आहेत. आणि निश्चितच मला वाटतंय की नैसर्गिक शेतीमध्ये आल्यानंतर अन्नधान्याची टंचाई होईल असं काही होणार नाही, यावर शासन किंवा कृषी विद्यापीठ, कृषी विद्वान लक्ष ठेवतील. आणि लक्ष ठेवूनच हे संतुलन कसं साधलं जाईल असं पाहावं आणि ह्या शेतीला जास्तीत जास्त बळ द्यावं.
1: नैसर्गिक शेतीमधील अन्न खाल्ल्यामुळं आपल्या कुटुंबातील रोगराईचं प्रमाण कमी झालं असा काही आपला अनुभव?
0: निश्चितच, निश्चितच या नैसर्गिक शेतीतल्या अन्नधान्यानं क्षमता वाढते आहे. आज माझं सुद्धा वय 60 जवळपास आहे, परंतु अजून थकवा असा काही जाणवत नाहीये. घरातल्या भरपूर 17-18 मेंबर आहेत, सगळ्यांना या पद्धतीचं अन्न मिळाल्यामुळं ते सुद्धा सुखी आणि समाधानी आहेत.
1: नैसर्गिक शेती एखाद्या माणसाला कल्पनाच नाहीये की कशी करायची, तर त्याच्या संदर्भात 1 एकरचा प्लॉट आहे तर कसं करावं?
0: तर नैसर्गिक शेती कशी करावी, आता पूर्वी तरी कसं होतं की कोणी करत नव्हतं, परंतु आज तालुक्याच्या ठिकाणी पाळेकर सरांचे प्रत्येक तालुक्यामध्ये निदान 10-5 लोक अशा पद्धतीनं झपाटल्यावानी काम करतात, वेळ झाल्यावानी. मग ते आपल्या वर्षभर साठवलेल्या उकरडीतल्या शेणापासून घनजीवामृत करणं असो किंवा द्रव जीवामृत गाईचं गोमूत्र धरणे असो, त्याच्यापासून आता शासन सुद्धा पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनला अनुदान देण्यासाठी आत्मअंतर्गत प्रयत्न करत आहे किंवा जीवामृत कशा पद्धतीनं करायचं, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक घ्यायचे, जसे की 200 लिटर पाणी आपण घेतो, त्याच्यामध्ये 10 किलो शेण घेतो, 10 लिटर गोमूत्र घेतो, 5 ते 10 लिटर गोमूत्र आणि 1 किलो गुळ आणि 1 किलो बेसन पीठ आणि जीवाणुमाती, जीवाणुमाती त्या ड्रममध्ये टाकतो. आणि मग जीवाणुमाती आणि त्या जीवाणूंना बळ येण्यासाठी, ऍक्टिव्ह होण्यासाठी त्या कडीपीठ, बेसन पीठ वगैरे देतो, गुळ देतो, त्या जीवाणूचं मल्टिप्लिकेशन व्हावं, मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया त्या ड्रममध्ये वाढावेत आणि ती जीवाणू आपण जमिनीत प्लांट करतो ओल्यापरी, मग त्या जीवाणूला जमिनीत गेल्यानंतर ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील आणि मग अशा पद्धतीने ही नैसर्गिक शेती वरची वरचे बळ देणारे. मग गावरानी गांडोळं असतील, अनेक हालचाली असतील, पशुपक्ष्यांच्या हालचाली असतील, आपल्या विहिरीतल्या पाण्याची चव असेल, हे निरंतर त्याच्यातून वाढत राहते आणि करायला काही फार अवघड नाहीये. घनजीवामृत, जीवामृत, आच्छादन, वापसा, कोणी जवळपास तालुक्यातले शेतकरी आहेत त्याच्याकडे आपण जाऊ शकतो. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबवर किंवा बरेच त्याच्यामध्ये सुद्धा माहिती आहे, किंवा सरांचे असे अनेक अनुयायी आहेत आमच्यासारखे की स्वतःचा खर्च करून त्या शेतकऱ्याला जाऊन शेतात सांगायसारखे आहेत. करणं अवघड नाही, फक्त मानसिकता जर तयार झाली तर मार्ग नक्कीच निघतो सर. आणि हा मार्ग काही कठीण नाही, भविष्यामध्ये याच मार्गावर यावं लागणार आहे. पुन्हा रासायनिक शेती आपल्याला परवडणारही नाहीये, नैसर्गिक शेतीच आपल्याला कायमस्वरूपी आपल्या राष्ट्राच्या उत्थानासाठी, जो पंतप्रधान म्हणतात की आत्मनिर्भर देश व्हावा, आणि त्याच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त.
1: आता हे नैसर्गिक शेतीसाठी जे बियाणं आपण वापरतो ते कुठलं वापरतो?
0: शक्यतो आपलं बियाणं आपणच राखायचं असतं, निवड पद्धतीनं बियाणं वाढतो आम्ही. जसे की समजा ज्वारीचं बिया आहे, प्रत्येक बियामध्ये काय वैशिष्ट्यता असते सर, प्रत्येक, जसं की आपण एका 5 किलो ज्वारी पेरली त्याच्यामध्ये काय होते, काही कणस छोटे होतात, काही समजा दगडीचं बियाणं पेरलं त्याचे काही तोंड खाली होतात, काही जणांचे वर होतात, काहीचं टपकळ मोठं कणीस होतं, काहीचं बारीक होतं, काही जणात गोड धरतं, काही जणात काणी येते. म्हणजे जसं आपल्या मानवामध्ये एक लहान 5 फुटाचा असेल, 6.5 फुटाचा असेल, कोणी जैवविविधता आहे, तर त्याच्यासाठी मग आपण आम्ही काय करतो, निवड पद्धतीनं जे कणस मोठाले टपोरे आहेत त्याला एक धागा बांधून ठेवतो, ते ज्यावेळेस परिपक्वच्या अवस्थेमध्ये येईल त्यावेळेस ते कणस वेगळे काढतो आणि निवड पद्धतीनं हे बियाणं फटकून मग ते त्या राखुंडीमध्ये ठेवून त्याला लावून हे ठेवून वर परचुंडे बांधून आपल्या खांडाला बांधून ठेवतो आणि तेच बियाणं आपण वापरतो. जसं ज्वारीचं आहे तसं सोयाबीनचं आहे, इतर भाव इतर याचं सुद्धा त्याच पद्धतीने आहे आणि ते असं बियाणं आपल्या आपण वापरतो जे आपल्याला भेटणारच नाही बियाणं. आता काही भाजीपाला आहे, माळवा आहे, पालकचं बियाणं आहे, चुक्याचं बी, हे आपण नाही धरू शकत समजा, तर ते आपण बाजारातून आणलं तरी हरकत नाही. आणल्यानंतर त्याच्यावर आपण काय करतो, बीजामृताचा संस्कार करतो, त्याला जे काही समजा केमिकल लावलेलं, विष लावलेलं, ते निघून जावं, धुवून काढायचं आणि बीजामृताचा संस्कार करून ते बियाणं आपण टोकन करतो. आणि बीजामृत करताना आपण काय करतो, प्रत्येकाच्या मुळीच्या शेजारची माती घेतो, कारण काय होतं, साधारणतः गहू, ज्वारी आहे, तूर आहे, कापूस आहे, प्रत्येकाच्या मुळीच्या शेजारची एक माती, एवढी 10 ग्राम माती जर आपण जतन करून ठेवली वर्षभरासाठी, टॅग बांधून ठेवला आणि त्याला लावलं की काय, ज्वारी, जीवाणू माती, त्याच्या

0: त्याच्यानंतर कापूस जिवाणू माती, तूर जिवाणू माती, त्याच्यानंतर जेवढे काही पीक आहेत प्रत्येकाच्या थोडे थोडे एक दोन दोन पाच पाच ग्रॅमच्या मात्या स्टॅक करून ठेवल्या आणि झाडं लटकून ठेवल्या, ती माती जर आपण बीजामृताच्या संस्कारामध्ये वापरली तर ती त्याची सख्खी आई आहे, ज्याच्याचे जीवाणू आहेत. ज्या पद्धतीनं सख्खी आई आपल्या लेकराचं संगोपन करते त्या पद्धतीने हे जे बॅक्टेरिया आहेत ते आपण बीजामृतामध्ये प्लांट करतो. आणि ज्यावेळेस बीजामृताचा संस्कार होऊन ते बी आपण जमिनीत टाकतो आणि ज्यावेळेस त्याला आर्द्रता लागते का ते लगेच ऍक्टिव्ह होतात. आणि मग ज्याप्रमाणे माय लेकराचं संगोपन करते त्या पद्धतीनं त्या उगवलेल्या कोमाचं संगोपन हे जीवाणू करतात आणि ते पीक डेव्हलप होतं. इतकी सोपी पद्धत ज्यावेळेस सरांनी आम्हाला सांगितली त्यावेळेस लख डोळे उघडले, अरे खरं आहे, खोटं नाहीये. आणि मग त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आपण रासायनिक शेतीतून नैसर्गिक शेतीमध्ये येऊ, दोन तीन वर्ष होते, आपली टाच जमीन तरबते, आपण वखरावर उभा राहिले की शेलं कसं लागतंय, मग जमीन नरम कशी होते, पक्ष्यांचा किलकिलाट कसा वाढतोय, गावड्यांनी गांडुळांचं दर्शन कसं होत आहे, मुंग्या गावा शेतामध्ये कशा होत्या, वारुळं कसे तयार होतात, हे कधीच नव्हतं शेतामध्ये. हे ज्यावेळेस डोळ्यांनी बाई पाहायला लागलो त्यावेळेस विश्वास वाढला की नाही, पाळेकर सर जे सांगतात ते सत्य आहे. माझ्या शेतात कधी टेक नव्हता सर, 10-15 टेकाची झाडे आहेत, माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मधमाशांचं सतत मोहळं असते. अगदी हे काही साधं सुज्ञ हे नाही, सरांनी जे जे सांगितलंय ते जे आपण अनुकरलंय अनुभवलंय त्या अनुभवाच्या जीवावर हा विश्वास एवढा दृढ झाला की नैसर्गिक शेती परंपरागत होती तीच पुढे कंटिन्यू आपल्या देशाचं तारणहार आहे, आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि त्यापासूनच आपण परदेशी चलन सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात मिळवू शकतो.
1: म्हणजे आपण असं म्हणणं आहे की नैसर्गिक शेती हे काही नवीन शेती पद्धती नाही आहे, ती आपण पूर्वापार जे करत होतो तिलाच पुनरुज्जीवन
0: करायचं. पूर्व परंपरागत आपण काय होतो, शेणखत वापरायचो, गुरु जनावर असायचे, दूध दुप्त असायचं. आणि पूर्वी कसं होतं, अपेक्षा फार कमी होत्या, गरजा फार मर्यादित होत्या. आणि आज गरजांचा अमर्याद आपण जे वाढवून ठेवल्या त्यामुळे आपल्या वाटतं की पैशाच्या रूपामध्ये ती मागणी पूर्ण करण्यासाठी आपण शेतीतून ती काढायचा प्रयत्न करू. आणि मग काय होतं की भरमसाठ खतं वापरा, मोठ्या प्रमाणात ऊस लावा, मग कारखान्याला घाला, एवढा टन ऊस होईल, एवढा क्विंटल कापूस होईल. त्याच्या स्पर्धेत धावपळीच्या युगामध्ये आपण शेतीचा बॅलन्स बिघडून चाललाय आणि पर्यावरणाचा सोबत आपला सुद्धा बिघडून चाललाय सर. त्यामुळं मी म्हणलं शेती ही जीवन पद्धती आहे. पारंपरिक लोकांनी जशी शेती पुढच्या पिढीला सजीव ठेवली, लाईव्ह ठेवली, तसं आपण पुढच्या पिढीला शेती आपण जिवंत ठेवणार आहोत की नाही आहोत हा प्रश्न निर्माण झालाय. सततच्या रासायनिक खतामुळे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा अनेक ठिकाणी जमिनी क्षारपड चोपड व्हायला, सततच्या पाण्याचा वापर केल्याने जमिनी क्षारपड चोपड व्हायला. नैसर्गिक शेतीमध्ये पाणी फक्त 10% लागते, कारण की रासायनिक खतामुळे जे जमिनीमध्ये हीट तयार होते ती हीट होण्याचे कारणच नाही. दुसरी गोष्ट, भूगर्भातले पाणी साठ्यामध्ये वाढ कशामुळे होते, नैसर्गिक शेतीमुळे होते. कारण सगळे बॅक्टेरिया जमिनीमध्ये हालचाली करून एक गांडूळ दिवसाला 3 वेळेस खाली करतो आणि जवळजवळ 15-20 फूट खाली जाऊन वर येतो, एका छिद्रातून येतो, एका छिद्रातून जातो, सोबत आपल्या शरीरातून वेगवेगळ्या प्रकारचे आम्लिकल पदार्थ सोडतो जे छिद्र कायम सुपे राहतं. आणि ज्यावेळेस मग पावसाचं पाणी पडेल, पावसाचं पाणी मातीत पडेल, मातीतून मुरुमात जाईल, मुरुमातून खडका जाईल, त्या गांडुळाने केलेल्या छिद्रातून भूगर्भातील साठ्यामध्ये ज्यावेळेस ते गोड पाणी संग्रहित होईल त्याचा घोट पिल्यानंतर त्याचा आनंद काही वेगळाच आहे सर. रासायनिक खतामुळं काय झालंय, दोन मातीकणाच्या आतली जी पोकळ्या आहेत ह्या सगळ्या कॉम्पॅक्ट झाल्या, क्षार निर्माण झाले, दोन मातीकणाच्या मध्ये बसले, दोन मातीकणाच्या मध्ये बसले, तीन मातीकणाच्या मध्ये बसले. आणि मग ह्या हळूहळू हे मातीकणाचे बसल्यामुळे काय झालं, पाऊस पडला की साधारणतः पूर्वी कसं असायचं की अर्धा पाऊण तास चांगला पाऊस झाला तर हळूच शेताच्या बांधावरून पाणी पलीकडे ओढ्यात डोलताना दिसायचं. आज तसं होत नाही, 15-20 मिनिटातच लगेच बांधावरून पाणीकडे पलीकडे जात आहे. कशामुळे जात आहे, ह्या रासायनिक खतामुळे आणि क्षारामुळे जमीन जिथले जे दोन मातीकणाच्या मधला जो भाग आहे तो क्षारानं कॉम्पॅक्ट होत आहे, पाणी खाली मुरायला जायलाच तयार नाही. आणि मग पडलेलं पाणी सुपीक मातीचा थर घेऊन ओढ्या नाल्यानं वाहून जाते आणि मग ही माती मोठमोठ्या धरणामध्ये जाते आणि धरणातून उपसून आपण परत शेतात आहोत. म्हणजे ही जी सायकल आहे ही किती दुष्टची सायकल. जर समजा हे पाणी आपण जागेवर जिरवण्याचा प्रयत्न केला, जर रासायनिक खतं बंद केली तर ऑलरेडी जमिनीतले जे बॅक्टेरिया आहेत गावडाणी गांडूळ अनेक जीवाणू कामाला लागतात, जमीन सच्छिद्र करतात, पावसाचं पाणी पडलं की अगदी हळू वेगानं जमिनीत मुरायला तयार होते आणि हळूहळू भूगर्भातला पाणी साठा होतो, पुढे चालून पाणी सुद्धा कमी लागतंय. आपण आच्छादन करतो नैसर्गिक शेतीमध्ये, आच्छादन मग काय करतं, हवेतलं पाणी मोठ्या प्रमाणात ओढून घेतं पिकाला. केश आकर्षण शक्ती अशी आहे की जमिनीतल्या 50 फुटावरून पाणी मुळीपर्यंत येते, हवेतलं 100 फुटावरचं पाणी आकर्षिले जात आहे. ही जी केश आकर्षण शक्ती काय आहे हे कुठे शिकायला भेटलं, पाळेकर सरांच्या शिबिरात शिकायला भेटलं. मी काय अॅग्रिकल्चरचा विद्यार्थी नाही सर, परंतु ज्यावेळेस मी अनुभवलं की सकाळच्या वेळेला आच्छादन जर मोडण्याचा प्रयत्न केला मेच्या महिन्यात तरी तुटत नाही, मी त्याच्यामध्ये आर्द्रता कुठून आली, ही हवेतली आर्द्रता आहे आणि ती मुळं त्याला ऑब्झर्व करून शोषण करून घेतात. जर ह्या तंत्रांना आपण गेलो, आपला कृषी प्रधान देश आहे, आपण कुटुंब वत्सल मानतो.

0: आहेत, परिवाराला घेऊन चालू नयेत. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी म्हणणारी माणसं. आणि आपण या शेतीवर असं निश्चित प्रेम करतो ज्या शेतीवर की आज रासायनिक खतामुळे ती शेती अतिशय दयनीय अवस्थेत होत चालली आहे. म्हणून आग्रह राहील की बाबा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीला फाटा देऊन आपलं जास्तीत जास्त नैसर्गिक शेतीकडे कसं येता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे.
1: सर, हे जे नैसर्गिक शेतीतून येणारं अन्नधान्य आहे बाहेरच्या देशात काही आपल्याला पाठवता येतं का, त्याच्यातून आपल्याला काही मूल्यवर्धन होतं का, हे नेमकं काय?
0: मोठ्या प्रमाणावर एक विषय असा आहे की मला वाटतं मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातला काही भाग 5,000 शेतकरी उत्पादक कंपन्या केंद्र सरकारनं स्थापन केल्यात. प्रत्येक तालुक्याच्या जवळपास एक एक FPC दिली आहे आणि जी की तिथल्या कृषी विज्ञान केंद्राला जोडून प्रयत्न करते. तर त्या FPC माध्यमातून उत्पादित होणारं जे अन्नधान्य आहे त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग करणं, त्याचं मूल्यवर्धन करणं, त्याची साखळी करणं, त्याचं पॅकिंग करणं, ह्या ज्या पद्धतीतून शेतकऱ्याचं उत्पन्न दीडपट करण्याचा जो प्रयत्न करत आहे सरकार, ते त्या माध्यमातून करत आहे. किंवा आज समजा आपल्या ज्वारीला आपण मोंड्यात नेलो, बाजाराला भाव आलेला किती, लगेच साधारणतः 3,000-3,500 होती. पण आपण जर त्याचं गोंड छोटी ज्वारी बाजूला काढली, अगदी दळणासारखी केली, त्याचं पॅकिंग जर केलं, त्याचं मूल्यवर्धन जर केलं,
1: प्रतवारी
0: केली, तर त्याचाच भाव आपल्याला ते साधारणतः 70-80 रुपये मॉलमध्ये आपण मिळू शकतो. तर त्या पद्धतीनं ह्या ज्या उत्पादक कंपन्या आहेत त्या प्रयत्न करतात मूल्यवर्धनाचं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी त्या विक्रीचा सुद्धा प्रयत्न करतायत. अजून काय काय करत आहेत अशा पद्धतीनं 2-3 वर्षापर्यंत आगामी काळामध्ये ह्या FPC ज्या आहेत ते चांगल्या पद्धतीनं काम करतील असा एक विश्वास वाटतो सर.
1: धन्यवाद जोशी सर. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेती ही संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितली, त्याबद्दल शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. शेतकरी बांधवांनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 मे रोजी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 2 दिवसात कमाल तापमानात 1-2 अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही. शेतकरी बांधवांनो, उन्हाळी भुईमूग, ऊस, उन्हाळी तीळ या पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं. संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू या बागांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावं. काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकं, फुलशेती खुरपणी करून तणविरहित ठेवावीत. पशुधन व्यवस्थापन, तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे जनावरांना सावलीत बांधावे, पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यावर गवताचं आच्छादन करावं. तापमान कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनयुक्त खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावं. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरावयास सोडावं. बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपली भेट पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

नागपूरचे करण कोठारी ज्वेलर्स घेऊन येत आहेत ब्राइडल एक्झिबिशन 22-24 मे हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे. लग्नाचा सीझन आणि ब्राइडल शॉपिंगची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड. गोल्ड डायमंड आणि पोलकी ज्वेलरीचा खास संग्रह. डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ. नागपूरचे करण कोठारी

0: ज्वेलर्स जुड़ी लेता है ब्राइडल एग्जीबिशन 22-24 में हॉटेल नीलकमल नगर रोड बीड येथे। लग्नाचा सीजन आणि ब्राइडल शॉपिंग ची धावपळ तुमच्या खास दिवसासाठी खास निवड। गोल्ड डायमंड आणि पर्ल की ज्वेलरीचा खास संग्रह। डायमंड मेकिंग चार्जेस वर अप टू 100% ऑफ आणि गोल्ड मेकिंग चार्जेस वर अप टू 30% ऑफ।
1: श्रोतो, रात्रीचे 8:01 होत आहे। आकाशवाणी मुंबई महाराष्ट्राचं प्रसारण आता आम्ही संक्षेपित करीत आहोत।
2: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका
3: अवश्य ऐका। संकटातील सोबती हे विशेष रूपक
2: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
3: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका। सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
4: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे। करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं, परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव।
5: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे। त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे। जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे।
4: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। वनिता मंडळ।
2: श्रोतेहो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
6: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
6: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे।
6: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी
6: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी
6: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते।
7: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।

0: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र साक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
0: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र रात्रीचे 8:05 होत आहेत. ठीक 8:05 प्रसारित करू राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: पुण्याच्या नागरिकांसमोर प्रतिपादन, नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक, 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा, गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आयडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3rd क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली. नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी एनटीएच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे, तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3rd भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड मधल्या भारतीय वंशांच्या

0: आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं, मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवस रात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दिन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

यावरून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. श्रोतेहो, आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी.

0: शंकराचा साडी सात महिन्याचा शनी लावला पाहिजे इकडे
1: शंकराला उठून लावायचा शनी त्याच्या पाठीमागे लावूया
0: म्हणून महाराज शनी देवानं साडी सात महिने शंकराच्या मागे लागले.

0: कावेला
1: काही प्रकार झाला भगवंत प्रकार
0: या भोळे जो शंकराच्या माग साडी साती शनी महिना लागल्या बरोबर विचार केला भोळ्या शंकरांना आपला जीव कुठेतरी वाचवला पाहिजे
2: भगवंता शनी माझ्या पाठी माझा लागला मला जीव माझा वाचवला पाहिजे शनी माझ्या मार्गात गेला पाहिजे
0: म्हणून भोळा देव शंकर निघून किरबन घाडीला अरण्याच्या ठिकाणाला निघून गेल्याला सैला
2: अरण्याच्या धावाला शंकर जाऊन तिला काही केला
0: कुठेतरी आसरा मिळावा म्हणून या शंकराने या नराच्या झाडामध्ये

0: सर काय झालेला
1: काय झाला
0: स्वतः बोलायचे शंकराने विचार केला म्हणाला
1: भगवंता विचार केला त्या वेळेला बोल तुझा शंकर देव
0: कुणाला त्या झाडाला लागला तर बोलायला
1: माझ्या पाठीमाग लागल्या मी धावपळ मुंडा चढू कुठेतरी माझ्या पाठीमागी जावावी म्हणून
0: मला कुठेतरी तुमच्याजवळ आश्रय मिळाला
1: शंकर बोलत होता त्याला
0: त्या वेळेला नारळाच्या झाडाच्या असणाऱ्या भावळ्यामध्ये शंकर लपून बसायला
1: भगवंता लपून बसून जमीन जाऊ द्या म्हणून दडला होता
0: तर शंकर मार आणि शनी माग
1: त्या वेळेला शनीला वर का शंकर दिसला नव्हता
0: म्हणून शनी निघून मोर गेलेला असताना शंकर

भगवंता तुझ्या हाताने भोळ्या देव शंकर आला तर त्या वेळेला या झाडांना काय करायला

Ahora la concubaya va a tener la carita tuya, la

दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी आताच आपण ऐकलीत. याबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना, संगीत शंख नील यांचं आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेव भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया पद्मजा जोगळेकर यांनी गायलेली आरती प्रभू यांची रचना. संगीत अभिजित लिमये यांचं आहे.

0: ज्योती आर काळे यांनी गायलेली सदानंद डबेरी यांची गजल आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. यानंतर 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, रात्री 9 न्यूज ऍट 9 हे इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये पंडित कैवल्य कुमार गुरव यांचं गायन. हे सगळे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतलं बातमीपत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, भारत और नीदरलैंड मिलकर भविष्य की विश्वसनीय आपूर्ति श्रृंखला तैयार करने पर काम कर रहे हैं.

श्रोते दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तसेच FM 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 seconds होत आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.